नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख, शके 1948, 16 मे 2026. पहाटेचे 5:56 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारणाला आता सुरुवात करत आहोत. सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत सनईच्या मंगलसुरांनी.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोते हो, नव्या दिवसाची प्रसन्न सुरुवात, अर्थातच चिंतन या कार्यक्रमानं. लेखन आहे विद्यागौरी ठुसे यांचं.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोते हो, सध्या आपण संत श्री जनाबाई यांच्या काही अभंगांवर चिंतन करत आहोत. परमार्थ करण्याचा मुख्य हेतू काय असा प्रश्न विचारला तर जाणकार मंडळींचं उत्तर आहे की देहबुद्धीची आत्मबुद्धी करणं. अर्थात अनेक जन्मांपासून मी देह आहे हा आत्म्यावर झालेला दृढ संस्कार पुसून मी परमात्म्याचाच अंश आहे अशी स्वरूपाकार अवस्था प्राप्त होणं हेच परमार्थाचं फलित आहे असं संतांचं सांगणं आहे. चारही वेदांची प्रमुख ब्रीदवाक्य सुद्धा हेच सांगतात ना, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी. अखिल ब्रह्मांडातील अणुरेणूत व्यापून राहिलेलं ते तत्वच मी आहे असा अनुभव येऊन मन बुद्धीची एकात्मता विश्वरूपात होणं अर्थात देहाच्याच माध्यमातून विदेही अवस्था प्राप्त होणं म्हणजेच देहातीत निर्मळ आनंदाचा अनुभव घेणं आहे. या अनुभवाला जनाबाई ब्रह्मानंद सुखाची आनंद कळा असं म्हणतात. आज आपण जो अभंग चिंतनाला घेत आहोत त्या अभंगात जनाबाई म्हणतात, देह भाव सर्व जाय तेव्हा विदेही सुख होय तया

0: निद्रेजे पहुडले, भाव जागृती नाही आले, ऐसी विश्रांती लाधली, आनंद कळा संचरली, त्या एकी एक होता दासी जनी कैची आता। आता देह भाव जाणं म्हणजे नक्की काय, आणि आपल्याला दैनंदिन जीवनात याचा कधी अनुभव आला आहे का हो? यावर विचार केला तर आढळून येईल की आपल्या आवडीचं काम करताना मन एकाग्र होतं आणि काही काळ का होईना देहाचा विसर पडतो। उदाहरणार्थ एखाद्या बासरी वाजवणाऱ्या कलाकाराला बासरी वाजवताना तेवढा वेळ का होईना, बासरीशी अथवा संगीताशी तादात्म्य पावल्यामुळं देहभान विसरून जायला होतं, त्यावेळी त्याला अन्य कोणताही विचार सुचत नाही। हा झाला एक भाग। तर दुसऱ्या उदाहरणात आपण जेव्हा गाढ निद्रेत असतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला देहभाव तेवढ्या पुरता का असेना पण गेलेला आढळून येतो। गाढ झोपेत मनुष्याला आपण स्त्री आहोत का पुरुष, आपलं नाव काय, व्यवसाय काय, आपलं पद, प्रतिष्ठा अशा कोणत्याही गोष्टी आठवत नाही। जीवनात सुरू असलेल्या महत्वाच्या घडामोडी सुद्धा तेवढ्या काळापुरत्या विसरल्या गेल्या आणि विचार थांबले तरच सुखाची झोप घेता येते, हो ना? अर्थात निद्रेचा आनंद मिळवता येतो। मग सामान्य दैनंदिन व्यवहारातल्या किंवा जीवनातल्या कृतींमधून संपूर्ण आनंद मिळवायचा असेल तर देहाचा भाव विसरावा लागतो, तर परमात्म्याचा आनंद मिळवायचा असला तर देहभाव कायमस्वरूपी जायला हवाच। जनाबाई म्हणतायत की नित्य नित्य साधनेनी जेव्हा जीवाचा सगळा देहभाव नाहीसा होतो तेव्हाच त्याला विदेही स्थितीचं अपार सुख अनुभवायला मिळतं। हे सुख किंवा आनंद व्यवहारातल्या किंवा मायामय जगातल्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसल्यामुळं स्वयंपूर्ण स्वयंभू असं असतं। या सुखाच्या गाढ निद्रारूपी अवस्थेत मग जे जीव विश्रांती पावतात त्यांना पुन्हा भवजागृती येत नाही। अर्थात एकदा विदेही अवस्था प्राप्त झाली की पुन्हा तो साधक पतन पावून मूळ जीव अवस्थेला येत नाही। अशी स्वरूप शांती किंवा परमानंद स्थिती जे नित्य उपभोगतात त्यांच्या ठाई मग ब्रह्मानंद कळा संचारते। अर्थात मीच ब्रह्मस्वरूप आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येते। अशा तऱ्हेनी ब्रह्म्याशी एकाकार पावलेल्या तादात्म्यता साधलेल्या भक्ताचं मग वेगळं अस्तित्व उरतच कुठं? अर्थात वेगळं अस्तित्व त्याला अनुभवताच येत नाही। तिथं माझी अहम ब्रह्मास्मी अवस्था आहे हे सांगायला तरी कोण उरणार? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया अवघा नुरेच रे धामी। अर्थात दासच रामरूप झाल्यावर मीच रामपणा अनुभवतोय हे सांगायला तरी स्वतंत्र दासपणा उरतच नाही। हेच सांगताना जनाबाई म्हणतात की त्या भगवंताशी ऐक्यपण साधल्यामुळं आता जनी दासी जनी म्हणून वेगळेपणानी उरेल तरी कसं? जय जय रामकृष्ण हरी।
1: आपण ऐकत होता चिंतन लेखन होतं विद्यागौरी ठुसे यांचं। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। 6:10 झाली आहेत। प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना। कार्यक्रमात सुरुवातीला आद्य शंकराचार्य रचित अश्विनी हिंगे यांनी पठण केलेलं हनुमान पंचरत्न स्तोत्र ऐकूया।

श्रोतेहो प्रभात वंदना कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली रवींद्र भट यांची भोपाळी रचना. संगीतकार आहेत सुधीर फडके.

अपर्णा मयेकर यांनी गायलेली विनायक राहतेकर यांची भक्तीरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते दत्ता डावजेकर. कार्यक्रमात यानंतर सुधीर मोगे यांच्या संगीत नियोजनात रामदास स्वामी यांची रचना. स्वर आहेत जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांचे.

श्रोतेहो, प्रभातवंदना कार्यक्रमात यानंतर पंडित किरण मिश्रा यांची हिंदी भक्ती रचना संगीतबद्ध केली आहे त्रिवेणी भवानी यांनी, गायली आहे अनूप जलोटा यांनी.

श्रोते हो, प्रभात वंदना कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली योगेश्वर यांची देशभक्तीपर रचना. स्वर आहेत जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांचे.

0: या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण गेले कित्येक भाग आपल्या शेतकरी बंधूंना व्यवस्थापनातल्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्याविषयी सांगितलं.

0: महत्वाचं आहे ते शेड. शेडमुळे उष्णता कशी वाढू शकते जर व्यवस्थापनामध्ये चूक झाली आणि त्याचा ताण आपल्या पक्ष्यांवर कसा होऊ शकतो याविषयी सांगितलं. पहिल्याच भागामध्ये तुम्ही सांगितलेलं की उष्णता वाढली की अर्थात पक्षी हे कमी खाद्य खातात आणि जास्त पाणी पितात. म्हणजे पाण्याचा रोल हा उन्हाळ्यामध्ये जास्त मोठा आहे आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीनं झालं तरच आपल्याला पक्ष्यांमध्ये ताण कमी करता येऊ शकतो. मग या पाणी व्यवस्थापनाविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल?
1: उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांमध्ये तापमानामुळे निर्माण होणारा जो ताण आहे हा नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. शेडमधील सर्व जे पक्षी आहेत ह्या सर्व पक्ष्यांना समान पाण्याची उपलब्धता व्हावी. कारण आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान जे आहे ते खूप वाढलेलं असतं आणि ते नियंत्रित करण्यासाठी पक्ष्यांना पाण्याची जी शरीराची आवश्यकता जी आहे ती खूप वाढलेली असते. कारण पक्ष्यांना शरीराचं जे तापमान आहे ते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं त्याच्या शरीराची जी वाढलेली पाण्याची आवश्यकता जी आहे ती योग्य रीतीने भागवली गेली पाहिजे. जर ती नाही भागवली गेली तर शरीराचं जे वाढलेलं तापमान आहे ते जर नियंत्रित नाही येऊ शकलं तर असा ताण खूप वाढत जातो आणि हा जर ताण वाढत राहिला तर पक्षी दगावू सुद्धा शकतात. म्हणून शेडमध्ये सर्व पक्ष्यांना समान प्रमाणामध्ये पाणी जे आहे हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झालं पाहिजे. मोठ्या शेडमध्ये स्वयंचलित पाण्याची व्यवस्था असते. म्हणजे पक्ष्यांच्या भांड्यांमधलं पाणी जसं कमी होईल तसं पुन्हा त्या भांड्यांमध्ये पाणी यायला लागतं. अशी व्यवस्था असणं गरजेचं आहे. जर तशी व्यवस्था नसेल, छोटंसं शेड या पशुपालकांकडे किंवा शेतकऱ्यांच्याकडे असेल तर दिवसातून किमान 3 वेळेस आपण पक्ष्यांना पाणी देणं गरजेचं आहे. आपल्या सोयीनुसार पाणी न देता पक्ष्यांची जी आवश्यकता जी आहे या आवश्यकतेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. कारण दिवसभरामध्ये दुपारच्या कालावधीमध्ये किंवा दुपारनंतर ज्या वेळेला तापमान खूप जास्त वाढतं ह्या वेळेला पक्ष्यांची पाण्याची आवश्यकता वाढत असते. तर त्या कालावधीमध्ये पक्ष्याला मुबलक पाणी मिळणं गरजेचं असतं. आता पाण्याच्या जे भांडे आहेत हे पाण्याच्या भांड्यांमध्ये नेहमी पाणी उपलब्ध असलं पाहिजे. आपण ज्या वेळेला पक्ष्याला पाणी देऊ तर त्याच वेळेला ते पाणी त्या पक्ष्यांना उपलब्ध राहील असं न करता दिवसभरासाठी पक्ष्यांच्या शेडमध्ये पाणी जे आहे हे पिण्यासाठी उपलब्ध असावं ह्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आणि जसं आपण सुरुवातीला बघितलं की स्वयंचलित जी यंत्रणा असते त्याच्यामध्ये जसं त्या भांड्यांमधलं पाणी कमी कमी होत जाईल, पक्षी जसं पाणी पितील तसं पाणी त्या भांड्यांमध्ये येत राहतं. म्हणजे पाण्यामधली त्या भांड्यामधली पाण्याची लेवल जी आहे ही नेहमीसाठी ती तशीच राहते. तर ते तसं असणं गरजेचं आहे. जर स्वयंचलित नसेल तर आपण ही अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. भांडे जे आहेत हे नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि पक्ष्यांना नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. जर तापमान वाढत असताना आपण गरम पाणी जर पक्ष्यांना दिलं तर त्याच्यामुळे सुद्धा पक्ष्यांच्या शरीरामधला ताण जो आहे हा ताण वाढायला लागतो. त्यामुळं आपण पक्ष्यांना जे पाणी पुरवतो तर ते साधारणतः 15 ते 20 डिग्री त्या पाण्याचं तापमान असावं. म्हणजे पक्ष्यांचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि त्याचं शरीराचं तापमान जे आहे ते आपल्याला नियंत्रित उन्हाळ्यामध्ये ठेवता येऊ शकतं.
0: अगदी खरंय. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकते यांनी केलेलं मार्गदर्शन. आपण ऐकत होतात कृषीवाणी.

श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 6:41 झाली आहेत. आता जाणून घेऊया दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. कार्यक्रमांच्या रूपरेषेत सहा वाजून 50 मिनिटांनी परिसरांतर्गत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी. 6:55 दिनविशेष संकलन केलंय सचिन प्रभुणेंनी. 7 आजचा सुविचार सांगितलं जाईल.

श्रोते हो, आज सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ तर सूर्योदय अकॅडमी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल 7:45 7:50 सुगम संगीत 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

8:15 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची, तर महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम 8:25. 8:30 मुंबई केंद्रावरून मराठीतून बातम्या. श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताची वेळ 8:40, तर 9:00 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित केलं जाईल. 9:30 आपण ऐकाल सुगम संगीताचा कार्यक्रम.

सकाळी 10 वाजल्यापासून काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केले जातील. सुरुवातीला डॉक्टर महाजन स्किन केअर, आरोग्याची गुरुकिल्ली 10:05, 10:10 डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल, 10:15 ओळख बाजारपेठेचे. या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर लोकगीतं प्रसारित केली जातील. 11:00 नाट्यसंगीताचा कार्यक्रम, तर 11:30 एक ही कलाकार. दुपारी 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

दरम्यान दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र तर 3 प्रादेशिक बातम्या, 5:30 युववाणी, 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष हे मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात दैनंदिन सदरांबरोबरच आत्मनिर्भर शेतकरी सतीश शेडगे, मुक्काम पोस्ट कुळकजाई, तालुका माण, जिल्हा सातारा यांची शेतीपूरक व्यवसायातून साधलेली प्रगती याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत, तसंच कृषीवाणी या मालिकेचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 7:30 कार्यक्रम किसानवाणी 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. याशिवाय नेहमीच्या वेळेत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित होणारे कार्यक्रम. मनोरंजन आणि माहितीच्या मेजवानीसाठी ऐकत रहा सातारा आकाशवाणी.

0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक

0: सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
1: ओबीसी आणि ईबीसी प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
0: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
1: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणार केबीपी पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 96 39 39.
2: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
4: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
3: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
2: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
3: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
5: मॅनेजर मॅडम, गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली?
6: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्समधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्समध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. भेटाच त्यांना.
2: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
7: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
8: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
9: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
9: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
10: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
11: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
12: आदेश्वर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ सातारा.

0: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत परिसर अंतर्गत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी. लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी.
1: नमस्कार श्रोतेहो. साताऱ्याच्या मानदेशातील एका छोट्याशा गावाने सुरू केलेली जल आणि निसर्ग संवर्धनाची लाट आता केवळ त्या गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. किरकसाल गावाने जिद्दीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केलेले हे संवर्धन पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक दिशादर्शक किरकसाल मॉडेल म्हणून नावारूपाला आले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून निसर्गाशी सहजीवन कसे जगावे याचा वस्तुपाठ या गावाने जगासमोर ठेवला आहे. या यशस्वी मॉडेलची व्याप्ती आणि उपयुक्तता लक्षात घेऊन पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील 9 गावांमध्ये असा संवर्धन प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. यासाठी रेंट्री फाउंडेशनच्या माध्यमातून 33 सदस्यांच्या पथकाने नुकतीच किरकसालला भेट देऊन येथील कामाचा

0: प्रत्यक्ष अनुभव घेतला. घुबड अभ्यासक डॉक्टर गिरीश जठार आणि वंदन झवेरी यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने प्रामुख्याने ग्रामस्थांनी शिकारीपासून संवर्धनापर्यंत केलेला मानसिक प्रवास, कमी पावसाच्या प्रदेशात पाणी कसे अडवावे आणि जिरवावे याचे तंत्र, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर, स्थानिक जैवविविधतेचे शास्त्रीय नोंदी यावर त्यांनी निरीक्षण केली. केवळ लोकसहभाग आणि प्रकल्प राबवणे पुरेसे नसून या संवेदनशील परिसंस्थेला दीर्घकालीन कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने या परिसराला जैवविविधता वारसा स्थळ म्हणजेच बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट किंवा संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजेच कन्झर्वेशन रिझर्व म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे या भागातील लांडगे, तरस आणि दुर्मिळ वनस्पतींच्या आदिवासाला एक भक्कम कायदेशीर कवच प्राप्त होईल. किरकसालच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक सर्वसमावेशक सूक्ष्म कृती आराखडा, ज्याला मायक्रो ऍक्शन प्लॅन असे म्हणतो, तो तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीव संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लांडगे आणि इतर वन्यजीवांच्या लोकसंख्येचे सातत्यपूर्ण मॉनिटरिंग, शिकार प्रतिबंध, स्थानिक ग्रीन गार्डियन्सच्या मदतीने शिकारीला पूर्णपणे आळा घालणे, पशुधन आरोग्य, वन्यजीव आणि पाळीव प्राणी यांच्यातील आजारांचा प्रसार रोखण्यासाठी पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन यावर भर दिला गेला आहे. WWF इंडिया, वन विभाग, स्थानिक ग्रामपंचायत आणि पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या तरुणांच्या एकत्रित प्रयत्नातून उभे राहिलेले हे किरकसाल मॉडेल भविष्यात संपूर्ण मानदेशातील, सातारा जिल्ह्यातील इतर दुष्काळी भागासाठी एक आशेचा किरण ठरणार आहे. ओसाड समजल्या जाणाऱ्या माळरानावरही समृद्ध जीवन फुलवता येते हे किरकसालने जगाला दाखवून दिले आहे. हे केवळ एका गावाचे यश नसून ते निसर्ग आणि मानव यांच्यातील तुटलेला दुवा पुन्हा जोडण्याचा एक यशस्वी प्रयत्न आहे. निसर्ग संवर्धनाची ही मशाल आता गावोगावी पेटत राहील आणि महाराष्ट्राचा हा दुष्काळी पट्टा लवकरच जैवविविधतेचे नंदनवन म्हणून ओळखला जाईल या शंका नाही.
1: किरकसाल तालुका मांडची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी चिन्मय सावंत यांनी केलेलं लेखन आपण ऐकलं. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोत्या नमस्कार. आज आहे 16 मे. प्राचीन भारतीय तसंच आधुनिक गणित आणि खगोलशास्त्र यांचे अभ्यासक आद्य गणिती केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म 16 मे 1825 चा. आधुनिक भास्कराचार्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्राचीन भारतीय तसंच आधुनिक गणित आणि खगोलशास्त्र यांचे ते निस्सीम उपासक आणि अभ्यासक होते. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत गायिका माणिक वर्मा यांचा जन्म 16 मे 1926 चा. माणिकताईंच्या आवाजात गोडवा होता. तालावरचं प्रभुत्व, शब्दांची योग्य जाणीव, योग्य तालीम, बहुश्रुतता, स्वतःचा मोठा व्यासंग आणि अखंड चिंतन मनन यामुळे त्यांनी आपलं गायन रंजक बनवलं. स्वरांमुळे वाहून न जाता आणि तानेबरोबर न भरकटता त्या एक संयत आविष्कार उभा करत आणि कोणत्याही प्रदर्शन वृत्तीला बळी न पडता त्याचं सादरीकरण करत त्यांच्या आविष्कारामध्ये एक प्रकारची सौम्य समावेशकता आहे. त्यांच्या गायकीचा असर दिसला नाही तरी तो वृत्तीचा दिसतो. त्यांच्या पद्धतीनं गाताना मूलभूत मूल्यांबाबत तडजोड करावी लागत नाही याचा प्रत्यय येतो.

0: पुरंदर किल्ल्याला दिलेर खानानं घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी देशपांडे यांचा मृत्यू झाला 16 मे 1665 रोजी. हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला 16 मे 1929 रोजी. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असं नाव पडलं. बचेंद्री पालच्या नेतृत्वाखालच्या पहिल्या भारतीय मोहिमेनं 7 मुलींसह 18 गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला आणि नवा जागतिक विक्रम नोंदवला 16 मे 1993 रोजी. मराठी साहित्य समीक्षक नाटककार आणि लेखक माधव मनोहर यांचं निधन झालं 16 मे 1994 रोजी. माधव मनोहर वृत्तीनं स्थितप्रज्ञ होते, त्यामुळे टीका आणि स्तुती दोनही त्यांना समान असे. कोणी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि तीही शब्दांच्या माध्यमातून, तरी ते त्याला लेखणीनं प्रत्युत्तर देत असत. त्यांची लेखणी इतकी परखडपणे बोलत असे की त्यांना कधी काही बोलावंच लागलं नाही. मराठी साहित्यावर टीका करताना ते साहित्य कसं आहे यावरच त्यांचं लक्ष असे. ते कुणाचं आहे याला त्यांच्या लेखी काहीच महत्व नसे. सातारा इथं झालेल्या 71व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचं निधन झालं 16 मे 1994 रोजी. ते एक अग्रगण्य भारतीय चित्रपट दिग्दर्शक होते. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रानं प्रसारित केला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. आजचा सुविचार पुन्हा एकदा. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा। सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95-185-68-006।
5: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
5: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
6: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
6: MSBT, मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
6: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश,
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट विजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेल सोय।
7: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
6: मोबाइल 99-60-13-59-15,
7: 01-22-62-45-45।
8: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
9: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
8: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
9: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळ पेठ, सातारा।
8: संपर्क 74-47-47-97-79।
10: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
11: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
10: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री।
12: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू, कॉल करा 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99।
13: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7:30 आणि 5:30, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येने उपस्थित

0: उपस्थित रहा आयोजक दीपक साहेबराव पवार।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र। 7:07 झाली आहेत। यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
3: अगं अक्की काय सांगत होतीस ग तू?
4: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
4: पाणी उकळून शांत प्यावं।
3: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला। बर का कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना
3: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था. हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया. बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भाभी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

नाही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयनं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प

0: एक माणूस इतकं काम कसं करू शकतो, त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम. एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय, म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करते.
1: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अॅग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्क घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील हे प्रसारण आपण ऐकू शकता.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमल चे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडत आहेत तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतोय. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्स मध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. तसंच आता स्टार्टअप्स मध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर स्कोप झाले. तर आम्ही आता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ऍडव्हायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजी

0: लॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो, आणि मोर ओव्हर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
0: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोईंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
0: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचे इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेला आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करतात, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर, आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
0: आम्ही आयडिएशन स्टेज पासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. की आम्ही आता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत, म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी वेग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोण कोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफ मधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन, शी वॉज नॉट ओनली दी ऍज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, मा जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअर मध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्व सांगणं ही या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही अजून वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला? तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या

0: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
1: हे सुरुवात गरजेचं
0: महत्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअप मध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
1: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर पीडीएफ मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s वाले आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजन मध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा टीव्ही घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
0: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
1: असं मिडल एज साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन काय आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतो ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AI मुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एज पर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीड प्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
0: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला अशा सगळ्यांना काय सांगाल?
1: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे.

0: आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्याने दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई.
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. 103.1 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण बोलतोय माझ्या आवडीचा दागिना या विषयावर. खरं तर दागिना हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी असो, कॉलेजमधली तरुणी असो, नुकतीच लग्न झालेली नवविवाहिता असो, किंवा मध्यमवयीन स्त्री असो, किंवा अगदी नातवंड पतवंड खेळवणारी आजी असो, सगळ्यांनाच दागिन्यांची आवड असते, हो ना. आणि म्हणूनच या दागिन्यांबद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ट्रॅव्हल क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या केसरी टूर्सच्या डिरेक्टर झेलम चौबळ मॅम. नमस्कार झेलम मॅम.
3: नमस्कार
2: झेलम मॅम. तुम्ही इतक्या ठिकाणी टूर्स घेऊन बाहेर जाता, भारतातल्या भारतात फिरता, भारताबाहेरच्या देशात फिरता, प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी, पेहराव वेगळा, दागिने घालण्याच्या पद्धतीही वेगळ्या, हे सगळं तुम्ही बघितलेलं अनुभवलेलं असेलच ना. मग तुम्हाला या दागिन्यांची आवड आहे का आणि तुमचं

0: सगळ्यात आवडीचा दागिना कोणता हे आम्हाला ऐकायला आवडेल.
1: मला बांगड्या खूप आवडतात पण त्यातूनही शिंदेशाही तोड्याचं सौंदर्य वेगळंच. मी काही तो खरेदी केलेला नाहीये, माझ्या आईचं ते गिफ्ट आहे पण तो एकच हातात घातला खूप छान दिसतो. माझे आजोबा आणि माझे वडील कुठेही बाहेर गेले की ते माझ्यासाठी बांगड्या घेऊन यायचे. जगभरात मी कुठेही जाते तिथून घेऊन येत असते वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या. आपल्या ट्रॅडिशन मध्ये बांगड्या हे प्रतीक आहे आणि ते कसलं प्रतीक आहे माहितीये का? हेल्थ, लक अँड प्रॉस्पेरिटी.
2: ओके,
1: असा एक संदर्भ मला बांगड्यांविषयी मिळाला आपल्या.
2: बर,
1: तो एक दागिना खुलून दिसतो एवढं मी नक्की म्हणेन.
2: नक्की नक्की,
1: त्यामुळे मला तो आवडतो.
0: श्रोते हो, काही महिन्यानंतर पुन्हा लग्नाचे मुहूर्त सुरू होतील आणि या लग्नामध्ये चुडा हा वधूच्या हाताला अगदी साजेसा दागिना असतो, नाही का? हा चुडा जेव्हा भरला जातो तेव्हा त्याच्यामध्ये बांगड्या, पाटल्या, तोडे असे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने सुद्धा घातले जातात. मग अशाच सोन्याच्या बांगड्यांच्या भरपूर व्हरायटीसाठी तुम्ही सुद्धा जरूर भेट द्या म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा इथे. पुन्हा भेटूयात. म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ आपण ऐकत होतात. आता प्रसारित करत आहोत सूर्योदय अकॅडमी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीचे डॉक्टर उदय नलावडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार मॅडम.
5: 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि 10वीनंतर बरेच जण डिप्लोमा करण्याचा विचार करतात, तर हा डिप्लोमा नक्की कोण करू शकतं याबद्दल आज आम्हाला सांगा.
6: 10वीनंतर तसं पाहायला गेलं तर करिअरचे दोन ऑप्शन असतात, एक तर 11वी 12वी किंवा डिप्लोमा. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा एक संभ्रमाच्या असते की सर डिप्लोमा करू की 11वी 12वी करू. पण मला हे सांगायला आवडेल की ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल स्किल ओरिएंटेड कोर्स करायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी ठरलं असेल की सर मला इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा हा एक सर्वोत्तम पर्याय ठरेल.
5: आता जसं तुम्ही म्हणालात की 11वी 12वी करायचं का डिप्लोमा करायचं, तर या दोन्हीमध्ये नेमका फरक काय पडतो, म्हणजे कशाला कमी वर्ष लागतात कशाला जास्त वर्ष लागतात का याबद्दलही सांगा.
6: तसं पाहायला गेलं तर 11वी 12वी ही 2 वर्ष आणि डिग्रीचे 4 वर्ष, म्हणजे 2 + 4 = 6 सहा वर्षांचा कालावधी जातो. आणि डिप्लोमा केला तर डिप्लोमा हा 3 वर्षांचा असतो. आणि तुम्ही डिप्लोमा केला म्हणून डिग्रीच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळतं. डिग्रीचे 3 वर्ष म्हणजे 3 + 3 = 6, दोन्हीकडून ही 6 वर्षांचा कालावधी लागतो.
5: बर, पण मग या कंडिशन मध्ये तुम्ही काय सांगाल की डिप्लोमा कोणी करावा आणि 11वी 12वी घेऊन डिग्री कोणी करावी.
6: मॅडम, ज्यांचं ठरलेलं आहे की मला टेक्निकल ओरिएंटेड स्किल शिकायचं आहेत किंवा इंजिनिअरिंग मध्ये जायचं आहे, ह्यांचं फिक्स ठरलं असेल त्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमासाठी विचार केला तरी चालेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अद्यापही कन्फ्युजन असेल की सर मला मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा अजून अलाइड कोर्सेस म्हणजे पॅरामेडिकल, अजून बरेचसे कोर्सेस आहेत यात जायचं असेल, तर त्यांनी 11वी 12वी हा पर्याय निवडला तरी चालेल.
5: ओके.
6: आणि मॅडम, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पालकांना असं वाटतं की डिप्लोमा करून जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत किंवा 11वी 12वी करून जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत, मग काय केलेलं बरं. तर मला पालकांना सांगायला आवडेल की तसं पाहायला गेलं तर शेवटच्या वर्षी तुम्हाला टेक्निकल नॉलेज किती आहे, तुम्ही प्रोजेक्ट कुठल्या प्रकारचे करत आहात, यावरती तुमचं प्लेसमेंट किंवा पुढचे पॅकेजेस अवलंबून असतात. असा कोणताही फरक नाहीये की 11वी 12वीच करावी किंवा डिप्लोमा करावा. फक्त फायदा हा आहे की जर तुमचं टेक्निकल कोर्स फिक्स असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं फिक्स असेल तर डिप्लोमा केल्यामुळे टेक्निकल नॉलेज वाढेल.
5: तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांनाही डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं असेल आणि त्याच्या सर्व विषयांच्या उत्तम तयारीसाठी तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या

0: तुमच्या शोधात असाल तर आजच संपर्क करा डॉक्टर उदय नलावडे सर यांच्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला, बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर, सातारा इथे. ऍडमिशन प्रोसेस सुरू. ऍडमिशन साठी संपर्क 90 28 40 73 21, 90 28 40 73 21, 9028407321. उदय सर, जसं आता आपण बघितलं की डिप्लोमा डिग्री दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, पण मग तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की स्कोप नक्की कशाला आहे, कुठल्या ट्रेडला आहे, याबद्दल सांगा. आणि सूर्योदय यामध्ये काय रोल प्ले करतं याबद्दलही सांगा.
1: तसं पाहायला गेलं तर डिप्लोमा मध्ये अनेक सेक्टर आहेत, ब्रँचेस आहेत, म्हणजे जसं की कम्प्युटर आहे, एआय आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, अशा कित्येक ब्रँचेस आहेत. मग बऱ्याच विद्यार्थी पालकांच्या मनात असतो की सर स्कोप कशाला आहे, ह्याच्यापेक्षा आपली आवड कशात आहे, हे पहिल्यांदा पालकांनी ओळखणं, विद्यार्थ्यांनी ओळखणं गरजेचं राहील. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर उत्तम घडेल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः स्कोप निर्माण करा, असं तर माझं पालकांना विद्यार्थ्यांना सांगणं आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला मॅडम की सूर्योदयाचा रोल ह्याच्यामध्ये कसा आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट सूर्योदयमध्ये आपण विद्यार्थ्यांची, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची दर्जेदार तयारी करून घेण्यासाठी फर्स्ट इयरच्या रिलेटेडचे सर्व विषय, सर्व ब्रँचेस, सर्व विषय आपल्या इथं आपण मार्गदर्शन करतो, शिकवले जातात. त्याचबरोबर स्पेशली आयटी, कम्प्युटर, एआय, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या स्ट्रीमच्या रिलेटेडचे सर्व विषय आपल्या क्लासमध्ये, आपल्या अकॅडमीमध्ये आपण दर्जेदार पद्धतीने शिकवतोय आणि गेल्या 13 वर्षापासून त्याचे रिझल्ट देखील सर्वोत्तम आहेत.
0: वा, क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांनाही डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं असेल आणि त्याच्या सर्व विषयांच्या उत्तम तयारीसाठी तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या अकॅडमीच्या शोधात असाल तर आजच संपर्क करा डॉक्टर उदय नलावडे सर यांच्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला, बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर, सातारा इथे. ऍडमिशन प्रोसेस सुरू. ऍडमिशन साठी संपर्क 90 28 40 73 21, 90 28 40 73 21, 9028407321. पुन्हा भेटूयात सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात डॉक्टर उदय नलावडे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूर्योदय अकॅडमी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
5: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
6: रोज रोज हवे हवे,
7: ताजे ताजे, नवे नवे,
6: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
8: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
9: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
10: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
9: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
10: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
9: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
11: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7:00 ते 10:00 आणि 5:00 ते 10:00, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
12: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
9: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
10: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
12: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
10: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
9: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
13: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनी.

0: कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
0: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा।
2: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
3: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे।
4: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. श्रोतेहो, भारतीय शास्त्रीय भावसंगीत आणि नाट्यसंगीताला आपल्या स्वरांनी समृद्ध करणाऱ्या स्वरयोगिनी, अभिजात गायकीचा ठसा उमटवणाऱ्या मराठी संगीत विश्वातील अजरामर नाव म्हणजे माणिक वर्मा. सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांनी गायलेली काही अजरामर गीतं.

पाणी कोरमा यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. आता पुन्हा एकदा माणिक वर्मा यांना ऐकूया दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात. गीतरचना आहे आत्माराम सावंत यांची.

0: कड़ी सजा दिला पाए तो पूरी सुरक्षा का भला होगा। अमर उजाला की सुर्खी है, पेट्रोल डीजल 3 रुपए महंगे, सीएनजी के दाम 2 रुपए बढ़े, पत्र के अनुसार 4 साल बाद वृद्धि। दैनिक भास्कर ने सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश सूर्यकांत के हवाले से लिखा है, बेरोजगार युवा कॉकरोच की तरह एक्टिविस्ट बनकर सिस्टम पर हमला करते हैं, वकीलों की प्रामाणिकता पर गंभीर संदेह जताया। राजस्थान पत्रिका की सुर्खी है, ईरान युद्ध पर मतभेद, ब्रिक्स का संयुक्त बयान नहीं हो सका जारी, ईरान का आरोप, नाम लिए बिना यूएई पर रोड़ा लगाने का आरोप जड़ा। पत्र के अनुसार ईरान के विदेश मंत्री अब्बास अराक्ची ने कहा, शांति में भारत निभाए भूमिका। पंजाब केसरी का शीर्षक है, 26 मई को केरल तट पर दस्तक देगा मानसून, समय से 4 दिन पहले आएंगी बौछारें।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर, भारत और संयुक्त अरब अमीरात ने भारत में रणनीतिक पेट्रोलियम और गैस भंडार स्थापित करने सहित कई समझौतों पर हस्ताक्षर किए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशों की यात्रा के दूसरे चरण में नीदरलैंड्स पहुंचे। प्रधानमंत्री ने विदेश यात्रा पर कर लगाने की खबर का खंडन किया। CBSE ने कक्षा 12वीं के विद्यार्थियों के लिए उत्तर पुस्तिकाओं के पुनर्मूल्यांकन की सुविधा शुरू करने की घोषणा की। इजराइल और लेबनान युद्ध विराम को 45 दिन बढ़ाने पर सहमत हुए। और थाईलैंड ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के पुरुष डबल सेमीफाइनल में भारत के सात्विक साईराज रंकी रेड्डी और चिराग शेट्टी का सामना मलेशियाई जोड़ी से होगा। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: एकशे 3 अंश 1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र। सकाळचे 8:15 आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे
3: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं बनलंय। साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय। नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीय, पण फक्त लोकेशनच नाही तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा। कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनली आहे। आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 Avenue। नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो। म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 Avenue शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती। नमस्कार सर।
5: नमस्कार
3: सर, मला आपल्या 99 Avenue या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती।
5: हो सांगतो। विकासनगर येथे स्थित असलेला 99 Avenue हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे। शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे। यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे 2 उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत। 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत।
3: ओके सर, या फ्लॅटचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
5: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे। इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते। तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे।
3: खूपच छान सर, या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
5: 99 Avenue एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते। याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत। लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी

0: म्हणून ओळखलं जाणारं संगमहौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमतीबद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिलंय. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972 99 99.
1: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रोते, आपण ऐकलात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.

0: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना
3: संपर्क 84082994 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: नियम आणि अटी लागू
4: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा वेळ 7-10 आणि 5-10 प्रवेश विनामूल्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आयोजक दीपक साहेबराव पवार
5: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे
6: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती
0: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि

0: फॅन्सी दागिने महोत्सव, सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
1: आकर्षक मिनी गंठन, गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
0: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार श्रोते हो.
2: आपण मागच्या वेळेस बोललो होतो की आपल्याकडे मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आहे, तर श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की मॉड्युलर ओटी किंवा आता जी आपण नवीन सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी ओटी म्हणजेच ऑपरेशन थिएटर केलेलं आहे ते नेमकं काय आहे, साध्या ओटीमध्ये आणि यामध्ये काय फरक असतो?
3: येस सर, आता जुन्या ओटी बऱ्याच लोकांना माहिती असेल की त्याला ट्रेडिशनल एसी जो असतो, विंडो एसी असेल किंवा स्प्लिट एसी असेल तो लावलेला असतो. मोठी ओटी असेल तर दोन किंवा तीन देखील लावला जातो. एक किंवा दीड टनचा एसी असतो जो आपल्या घरात असतो. आणि नवीन आजकाल जे आलेलं आहे ते म्हणजे लॅमिनार एअरफ्लो ओटी. तर हे दोन्ही जे ओटीज आहेत, एक म्हणजे लॅमिनार किंवा मॉड्युलर ओटी आणि दुसरी कन्व्हेन्शनल ओटी, याच्यामध्ये फरक चार पॉईंटनं मी सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे एअरफ्लो पॅटर्न, म्हणजे एसीतनं जी हवा बाहेर फेकली जाते त्याचं ओरिएंटेशन. लॅमिनारमध्ये फिक्स्ड डिरेक्शन मधनं ओटी हवा येते, फिक्स पद्धतीनं बाहेर जाते. म्हणजे एअर स्ट्रीम जे असतं ते आपल्याला गॅरंटीड ह्यानी माहिती असतं की ते कशा प्रकारे येणार आहे, किती स्पीडने येणार आहे, किंवा हवाची व्हॉल्यूम किती आहे येणार, ते आपल्याला माहिती असतं. जे की कन्व्हेन्शनलमध्ये जसं की नॉर्मल एसी आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली किती येईल. आणि प्लस त्याचे सेटिंग्स देखील आपल्याकडे मॉड्युलर ओटीचे जास्त असतात की आपल्याला किती आपल्याला प्रेशरनं पाहिजे, किती टेम्परेचर अगदी पॉईंट ह्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो. तो एक फायदा आहे. दुसरं फिल्टरेशन, म्हणजे आता जे हवा आत येते ती किती रित्यानं फिल्टर केली जाते. आता जे मॉड्युलर ओटी जे काही लॅमिनार जे आहेत त्याला हेपा फिल्टर असतात, हाय एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर, ज्याच्यामध्ये 99.97% एवढी एफिशियन्सी असते. ज्यामुळे अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जीवाणू जे छोटे असतात, जे इन्फेक्शन होतं ते पूर्णपणे एलिमिनेट केले जातात. डस्ट पार्टिकल जे असतात ते देखील ऑलमोस्ट पूर्णपणे निघून जातात. जे की कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये एवढा कंट्रोल आपल्याला राहत नाही एअर चेंजेस मध्ये किंवा फिल्ट्रेशन मध्ये.
2: ओके श्रोते हो, महाजन हॉस्पिटल मध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. तेव्हा या सर्व आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार्क हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक महाजन सर, जसं आता तुम्ही सांगितलं की ही मॉड्युलर ओटी किंवा लॅमिनार ओटी आपल्याकडे आता टेक्नॉलॉजीनी सुसज्ज आहे, याचा रुग्णांना काय फायदा होतो?
3: जसं आपण बोललो की एअर फिल्ट्रेशन किंवा एअर फ्लोचं आपल्याला गॅरंटीड माहिती आहे कसं हवा येणार आहे किंवा किती प्रमाणात येणार आहे. त्यामुळे स्टरिलिटी किंवा निर्जंतुक जे आपलं वातावरण ओटीमध्ये लागतं ते आपल्याला जास्त प्रकारात लॅमिनार ओटीमध्ये मिळतं, जे की कन्व्हेन्शनलमध्ये एवढं पॉसिबल नाहीये. त्यामुळे जिथं आपल्याला स्टरिलिटी जास्त लागते, जसं की मेजर सर्जरीज, सांधेरोपण असेल, मणक्याचं ऑपरेशन असेल, मेंदूचं ऑपरेशन असेल, पॉलिट्रॉमा, म्हणजे ज्याचे बरेच ऑपरेशन एकत्र करायचे असतील, अशा याला ज्याला स्टरिलिटी जास्त लागते तिकडे मॉड्युलर ओटी कधीही पेशंटच्या दृष्टीनं बेनिफिशियल राहतं. कारण इन्फेक्शन रेट हा खूप कमी राहतो, प्लस एअर फ्लो चांगला असल्यामुळे जे स्टाफ ऑपरेट करते त्यांचं कम्फर्ट देखील हा कन्व्हेन्शनल पेक्षा बेटर राहतो. जसं की

0: प्रत्येकाला माहिती असेल, एसी ऑन केला आपण रूम मध्ये की गार सगळीकडे एकदम होत नाही. काही कॉर्नर मध्ये आधी गार होतं, नंतर लांब ठिकाणी गार होतं, तसं होत नाही. त्यामुळे स्टाफ कम्फर्ट हा बेटर राहतो, त्यामुळे ऑपरेशन किंवा प्रोसिजर करताना देखील ते त्यांना इझी जातं.
1: ओके.
0: आणि पेशंटची रिकव्हरी ही लवकर होते, की आपलं टेम्परेचर आपण कंट्रोल करू शकतो.
1: बरोबर.
0: पेशंटला समजा गार जास्त पाहिजे असेल, आपण टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतो. रिकव्हरी किंवा भुलीतनं बाहेर येताना आपण गरम करू शकतो. पेशंट रिकव्हरी आणि इन्फेक्शन रेट हे दोन्ही फेवरेबल असतात.
2: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सुसज्ज अशा लॅमिनार आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुद्धा उपलब्ध आहेत. स्किन केअर, ऑर्थो केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली म्हणजेच महाजन हॉस्पिटल इथे उपलब्ध. या सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर संपर्क करा महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेलजवळ, सातारा. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूया महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, 8:40 आम्ही घेऊन येणार आहोत मराठी चित्रपट संगीत. सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मुंबई केंद्रावरून मराठीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत.
4: आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
5: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात युएई नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री

शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडीट सरननं पराभूत केलं. हवामान.

0: भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे, तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील दोन दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीए कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय. आकाशवाणी सातारा केंद्र.

श्रोतेहो, मराठी चित्रपट सृष्टी ही केवळ कथा आणि अभिनयापुरती मर्यादित नाही, तर ती भावनापूर्ण संगीत विश्व आहे. इथं प्रत्येक गाणं हे अनुभव असतं, कधी प्रेमाचा, कधी विरहाचा, तर कधी आनंदाचा. आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया काही अप्रतिम गीतं.

0: बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
3: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
2: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
3: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
2: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
3: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
2: मी पण ऐकलंय IIM च्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
3: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधना सरगम यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार अशोक पत्की, चित्रपट सखी.

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम.
0: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 25 45.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: यंदा कर्तव्य आहे या चित्रपटासाठी ऐकूया राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांना. गीतकार अश्विनी शेंडे आणि संगीतकार नीलेश मोहरीर.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना. स्वर आहेत स्वप्नील बांदोडकर, अमृता नातू आणि सहकाऱ्यांचे, आणि चित्रपट जबरदस्त.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात समीर यांची गीतरचना. संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट हम आपके दिल में रहते हैं.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
4: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
5: डिजिटल क्लासरूम,
4: साइट व्हिजिट,
5: ST पास,
4: हॉस्टेलची सोय.
5: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15,
5: 0 21 62 22 45.
6: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
7: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
6: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
7: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
6: संपर्क 74 47 47 97 79.
8: काय गं 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
9: एवढं खर्चिक शिक्षण कशाला.

0: पण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
0: रयत शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
0: हो ना, शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडी ची सोयही.
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक.
0: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया अंजानी यांची गीतरचना कल्याणजी आनंदजी यांच्या संयोग संगीत नियोजनात. हेराफेरी चित्रपटासाठी हे गीत गायले आशा भोसले यांनी.

0: साहेब।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची।
4: हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
5: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
6: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
5: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
5: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
6: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
5: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
6: स्मार्ट क्लासरूम,
5: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
6: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
5: आजच प्रवेश निश्चित करा।
6: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
5: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
6: मोबाईल 99-60-13-59-15,
5: 0-21-62-22-25-45।
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
7: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

चित्रपट हर दिल जो प्यार करेगा। संगीतकार अन्नू मलिक, गीतकार समीर आणि हे स्वर आहेत सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचे।

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता करूया हम चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या या गीतानं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वर आहेत अलका याज्ञिक आणि अमित कुमार यांचे.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत बाभ बोरकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. संगीतकार श्रीधर फडके.

0: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा
0: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये
1: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी
2: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा वेळ 7-10 आणि 5-10 प्रवेश विनामूल्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा आयोजक दीपक साहेबराव पवार
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं कधी मिळेल मला आईपणाचं लेणं
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव तुम्हीही तो अनुभवू शकता योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर मुक्काम पोस्ट शिरवड तालुका खंडाळा जिल्हा सातारा संपर्क 866-91-676-72

0: श्रोतेहो भीमराव पांचाळे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
1: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: सर्वत्र उपलब्ध।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं गीत। गीतरचना आहे कामिनी केंभवी यांची आणि संगीतकार शशांक पोवार।

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकाट.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
3: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
2: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
3: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
2: संपर्क 74 47 47 97 79.
4: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील गीत. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि संगीतकार शांक नील.

0: या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10 वाजले आहेत. आता काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती 27 वर्षाच्या तरुणाची आहे. ते सांगतात की मी मूळचा वाईचा पण पुण्यात आयटी मध्ये जॉब करतो. मागच्या 1.5 वर्षापासून माझे केस खूपच गळायला लागले आणि टक्कल पडेल की काय अशी भीती वाटायला लागली होती. स्वतःहून आणि काही लोकल डॉक्टरकडनं ट्रीटमेंट म्हणजे शॅम्पू आणि तेल असे वेगवेगळे उपचार केले पण केसांची गळती चालूच आहे. त्यानंतर मी डॉक्टर महाजन स्किन केअर क्लिनिकला भेट दिली आणि डॉक्टर आदित्य महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी केसांचे अनालिसिस केले, इतरही तपासण्या केल्या आणि अँड्रोजेनेटिक अलोपेशिया झालाय असं सांगितलं. त्यानंतर 6 महिन्याचे उपचार घेण्यास सांगितले. यामध्ये गोळ्या, शॅम्पू, लोशन आणि PRP थेरपी या ट्रीटमेंटचा सल्ला दिला. PRP महिन्यातून एकदा घेतली. 6 महिन्यानंतर माझे केस 80% परत आलेले आहेत आणि आता फक्त लोशन वापरण्याचा सल्ला मला दिलेला आहे. जशी यांची केस आहे तशी बऱ्याच तरुणांची ही तक्रार आहे केस गळतीची. तर या केसद्वारे तुम्ही त्यांना काय सांगाल?
3: यांची केस गळती जी आहे ती हार्मोनल ओरिजिन आहे. अँड्रोजेनेटिक म्हणजे अँड्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याच्यामुळे हे केस गळतात. त्यामुळे त्याला AGA किंवा अँड्रोजेनेटिक अलोपेशिया असं म्हटलं जातं. अगदी कॉमन प्रॉब्लेम आहे. युजली केस गळण्याची सुरुवात 40 नंतर होते पण या केसमध्ये लवकरच केस गळायला लागलेले आहेत आणि हे हॉर्मोन्स असल्यामुळं आणि त्यामध्ये अनुवंशिकता असण्याची ही दाट शक्यता आहे. तर त्यामुळे हे केस गळतात. साधारणपणे कपाळाची हेअरलाईन जी असते ती मागे मागे जाते आणि मागे व्हर्टेक्स वरती केस गळायला लागतात आणि तिथं टक्कल पडायला सुरुवात होते. आता यांची केस आहे ती एवढी ऍडव्हान्स्ड नाहीये आणि ती औषधोपचार आणि PRP बरी होऊ शकते. त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती सांगतोय.
2: अगदी खरे. म्हणजे PRP थेरपी म्हणजे काय आणि ती कशी उपयुक्त आहे हे आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 96 58 960 960, 96 58 960 960, 9658 960 960. डॉक्टर सुरेश महाजन सर, केस गळतीची यांची तक्रार होती आणि त्याच्यावरती PRP ट्रीटमेंट सुचवली गेली होती. तर ही PRP ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय आहे आणि ती कशी फायदेशीर ठरू शकते?
3: PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. आम्ही काय करतो की पेशंट

जे रक्त आहे ते घेतो, अगदी जास्त नाही, थोडं रक्त घेतो, 1 cc वगैरे, आणि त्या रक्तामधल्या प्लेटलेट्स जे आहेत त्या मी त्या वेगळ्या करतो. केमिकल आणि सेंट्रीफ्यूज करून ते वेगळं करतात. त्याची एक सोल्युशन बनवलं जातं आणि ते इंजेक्शनच्या द्वारे त्वचेमध्ये, इंजेक्शन त्वचेमध्ये दिलं जातं, त्वचेच्या खाली नाही किंवा खोलवर नाहीये, आणि अगदी बारीक अशी केसासारखी सुई असते, त्या सुईने दिलं जातं. आता प्लेटलेटमध्ये ग्रोथ फॅक्टर म्हणून एक प्रकार आहे. हा ग्रोथ फॅक्टर म्हणजे काय की तो कुठल्याही टिश्यू मध्ये हे फॅक्टर दिला की तिथं ग्रोथ होते. आता आपण काय करतो, केसांच्या मुळाशी ते इंजेक्ट करतो, त्यामुळे केसाच्या मुळाशी जे पेशी असतात

0: आणि खूप चांगला असा रिझल्ट या पीआरपीमुळे होतो. साधारणपणे महिन्यातून एकदा ही ट्रीटमेंट करायला लागते आणि 5 ते 6 ट्रीटमेंट नंतर जवळजवळ 80 ते 90% केस परत येतात.
1: बरं.
0: आणि त्याच्या जोडीला आपल्याला थोडीशी औषधं वगैरे द्यावी लागतात. काही व्हिटॅमिनच्या गोळ्या असतात किंवा काही लोशन्स असतात ती वापरावी लागतात आणि रिझल्ट अतिशय उत्तम येतात.
1: अच्छा, पण मग याला वयाचं काही मर्यादा आहे का? म्हणजे 40 नंतर ज्यांचे केस जायला सुरुवात झालेली आहे,
0: साधारणपणे वयाच्या 50-55 पर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो.
1: बरं, क्या बात आहे. म्हणजे आता कारण 35-40 मध्ये सुद्धा ही समस्या भेडसावते, तर त्यांनाही हा फायदा
0: सुद्धा हा फायदा नक्कीच होऊ शकतो.
1: अगदी खरंय. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर. आता प्रसारित करत आहोत आरोग्याची गुरुकिल्ली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोत्याहो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
7: नमस्कार
6: सर. पित्ताचे बरेचसे प्रकार तुम्ही सांगताय, आता याच्यामध्ये आपण अगदी मायग्रेन सुद्धा बघितलं. अजून एक प्रकार असतो, बऱ्याच रुग्णांना पित्ताशयात खडे होतात, तर हे म्हणजे काय, त्याची काय लक्षणं आणि त्याला काय उपचार केले जातात?
7: ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, पित्त तयार होण्याचं काम हे यकृतामध्ये होत असतं. हे पित्त ज्या वेळेला त्यातली द्रवता कमी झालेली असेल, उष्णता तीक्ष्णता कमी झालेली असेल, यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न जठरातून लहान आतड्यांमध्ये येतं, त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहिलेलं पित्त सिक्रीट होतं, ते लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतातच नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, त्यातली द्रवता कमी झाली असेल, तर असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळूहळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. म्हणजे पित्ताशयात खडे होण्यामागचं हे कारण असतं. आता एकदा पित्ताशयात खडे होत आहेत म्हणल्यानंतर मग उजव्या बरगडीखाली दुखणं, जिथे पित्ताशय आहे तिथे दुखणं, पोटात दुखणं, नॉर्मलच पित्त तयार होत नाही, ते पचनाचं काम व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट जड वाटणं, पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं, घशात छातीत जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारची लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. काही काही आंबट ढेकर यायला लागतात, काही काही पित्तामुळे चक्कर येते, अशी लक्षणं पण दिसतात. पण कशामुळे पित्ताशयात खडे झाले त्याची आपण कारण बघितली. यकृतात जर नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, ते साठून राहते पित्ताशयाच्या पिशवीत, म्हणून खडा झालाय. पण उद्या तुम्ही जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली तरी मूळ कारण हे तसंच आहे. म्हणजे यकृतात नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर ते पचनाचं काम करणारच नाहीये. सो कितीतरी पेशंट आमच्याकडे असे येणारे आपल्या दवाखान्यात असतात की पिशवी पित्ताशयाची काढली तरी आधी जो त्रास होता तो अजूनही होत आहे. म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असणं हे लक्षण स्वरूप आहे. म्हणजे ते एक सिम्पटम आहे. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही, ते पित्ताशयाच्या पिशवीत साठून घट्ट झाले म्हणून खडा झालाय. गॉल ब्लॅडरला पित्ताशयाच्या पिशवीला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्याचं कार्य व्यवस्थितच होत असतं. त्याच्या फक्त खड्यासाठी पूर्ण पिशवी काढून टाकणं गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्ही मूळ कारणासाठी यकृतात नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी जर ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक उपचार झाले आणि ते नॉर्मल पित्त सिक्रेट झालं की घट्ट झालेलं पित्त पातळ होतं. 60% पेशंटमध्ये पित्ताशयाचे खडे विरघळ

0: शकतात.
1: अच्छा,
0: त्यामुळे फक्त खडा आहे म्हणून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. त्याच्यासाठी छान आयुर्वेदिक उपचार आहेत. आता पण असे कितीतरी रुग्ण आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. आम्ही नेहमी ट्रीटमेंट करतो की ज्यांच्यामध्ये खडे सुद्धा विरघळू शकतात. सगळ्या 100% पेशंटमध्ये खडे विरघळतात असं नाहीये, पण तुम्ही जर रूट कॉज ट्रीट केलं तर पेशंटचे होणाऱ्या ज्या तक्रारी असतात, होणारे जे पचनाचे त्रास असतात, ते कायमस्वरूपी थांबायला मदत तर होतेच, खडे विरघळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. उद्या तुम्ही रूट कॉज ट्रीट केल्यानंतर खडे तसेच राहिले तरी त्याचा त्रास कोणतं होईलच अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे खडे झाले म्हणले की त्याला आयुर्वेदिक उपचार आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले मिळतातच.
1: नक्कीच, म्हणजे मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यावरती उपचार जे आयुर्वेदामध्ये केले जातात. याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आपण ऐकलात आरोग्याची गुरुकिल्ली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. डॉक्टर देशपांडे, आया हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
6: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
7: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
5: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
6: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
7: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
8: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्कार.
1: बऱ्याचदा हल्ली आम्ही ऐकतो की लॅसिक लेझरचं ऑपरेशन करावं, त्यामुळे खूप फायदा होतो, चष्म्याचा नंबर जातो. तर नेमकं लॅसिक लेझर म्हणजे काय आहे, ही ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते, याबद्दल आज आम्हाला सांगा.
9: तर लॅसिक लेझर, लॅसिक हा खूप कॉमन शब्द आहे, आणि किंवा लेझर प्रोसिजरनी चष्म्याचा नंबर काढणे, खूप जण हा शब्द प्रयोग करतात. पण लॅसिक लेझर करणे आणि चष्म्याचा नंबर काढणे यामध्ये खूप फरक आहे. तो असा की लेटेस्ट टेक्नॉलॉजीज चष्म्याचा नंबर काढण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये स्माईल आहे, लॅसिक आहे, कॉन्टुरा लॅसिक आहे, हे असे वेगळे वेगळे खूप नावांचा प्रयोग होतोय सध्या मार्केटमध्ये. तर मग त्यांचा खरंच फायदा आहे का, खरंच त्यांचा उपयोग होतो का? तर यस, नक्की त्या प्रणालींचा जर वापर आपण करून चष्म्याचा नंबर काढायचा प्रयत्न केला तर तो 100% चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी जातो. मग कसा जातो, कुठल्या व्यक्तींनी ते करायला हवं, याचे मापदंड आहेत, तर ते सगळे मी तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे सांगतो.
1: श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर देशपांडे सर, जसं तुम्ही आता म्हणालात की लॅसिक कोणामध्ये केलं जातं, त्याचे काही क्रायटेरिया आहेत आणि प्रकार सुद्धा आहेत.
9: ज्या मुलांचं वय 18 पूर्ण आहे तर त्या लोकांमध्ये हा लॅसिक लेझर मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये करू शकता. कोणी करायला पाहिजे तर हे 18 ते 40 ते 42 वयातल्या सर्व मुलामुलींनी चष्म्याचा नंबर काढू शकतात. दुसरी गोष्ट की ह्या चष्म्याचा नंबर काढताना

0: मला चष्म्याचा नंबर महत्वाचा असतो आणि त्या कोरिलेशननी बुबळाची जाडी महत्वाची असते की तेवढा चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ती बुबळाची जाडी पण कॉर्निया थिकनेस तो तेवढा अवेलेबल आहे का हे बघितल्याशिवाय कुठलेही डोळ्यांचे डॉक्टर तुम्हाला सांगू नाही शकणार की तुमचा चष्म्याचा नंबर पूर्ण जाईल का नाही.
1: अच्छा,
0: आता ही जाडी म्हणजे काय तर कॉर्नियल थिकनेस म्हणतो आम्ही आणि त्याचबरोबर त्या कॉर्नियाचं बिहेव्हिअर जे आहे ते रुटीन नॉर्मल सारखं आहे का की जर त्याला आम्ही पातळ केलं किंवा त्याला फायर केलं लेझर करून त्याची थिकनेस कमी केली तर तो अबनॉर्मली बिहेव्हिअर करणार नाही ना हे बघणं सगळ्यात महत्वाचं असतं. तर सर्जरीपूर्वी प्री लेसिक वर्कअप ज्यामध्ये म्हणतो त्यामध्ये ह्या 4-5 टेस्ट आम्ही करतो आणि त्यामध्ये फ्युचर कसं असेल ह्या पेशंटचं ते सगळे मापदंड बघितल्यानंतरच तुम्हाला कुठली प्रोसिजर तुमच्या डोळ्यांसाठी बेस्ट आहे ते आम्ही सांगू शकतो.
1: श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42, 89-29-30-41-42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आपण ऐकलात ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल. आता प्रसारित करत आहोत ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, निरोगी जीवन जगण्यासाठी आपली जीवनशैली, आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्य या सर्व घटकांची महत्वाची भूमिका असते. आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेचा आणि पोषण मूल्यांचा मोठा भाग आपल्या आहारातून मिळतो. आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरले जाणारे खाद्यतेल हे त्या आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य खाद्यतेलाची निवड आरोग्यासाठी वरदान ठरते, तर चुकीचं तेल गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, उत्तम दर्जाचं तेल मिळणार तरी कुठं? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या कार्यक्रमात दडलंय. आज आपण जाणार आहोत सातारच्या MIDC मधील सुटकेस चौकाच्या उजव्या साईडला बाबा नमकीनच्या शेजारी असणाऱ्या स्नेहल सत्व मध्ये, जिथे कच्च्या घाण्यापासून उत्तम प्रकारचं तेल बनवलं जातं. काय असते ती प्रोसेस याविषयी स्नेहल सत्वच्या शिवाजी शेळके सरांकडून जाणून घेऊयात. सर, स्नेहल सत्व बद्दल मी अनेक लोकांकडून ऐकलं होतं, इथे तेल कशा प्रकारे बनवलं जातं हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती.
5: आपल्या इथे अनादिकाळापासून ज्या तेलबिया आहेत, जसं की शेंगदाणा, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरी इत्यादी तेलबियांपासून तेल बनवतो. या तेलबिया वापरत असताना तेथील उत्तम दर्जाच्या ज्या खाण्यासाठी योग्य आहेत अशांचीच निवड केली जाते. कारण जर हलक्या दर्जाच्या बिया वापरल्या तर त्यामध्ये असणारे जीवजंतू, बॅक्टेरिया हे देखील तेलात उतरतील व तेल खराब करतील. आपल्या इथे कोल्डप्रेस ऑइल पद्धतीने तेल बनवलं जातं.
3: अच्छा, आज आपण जे रिफाईंड तेल वापरतो त्याबद्दल आपण काय सांगाल?
5: आज आपण सर्रास घरी जे रिफाईंड तेल वापरतो त्यामध्ये दर्जाहीन व कुजलेल्या तेलबिया तसेच पेट्रोकेमिकल्स यूज होतात. त्यांचा वास कमी करण्यासाठी त्यांना ब्लिचिंग करावं लागतं आणि हे ब्लिचिंग काढण्यासाठी पुन्हा 350 डिग्रीवर 2-3 वेळा उकळावं लागतं. या प्रोसेसमध्ये जी नैसर्गिक जीवनसत्व असतात ती तर नष्ट होतातच आणि कितीही प्रयत्न केले तरी मूळची जी केमिकल्स ऍड केलेली आहेत त्यांचा अंश मात्र जात नाही आणि ही केमिकल्स आपल्या शरीरासाठी स्लो पॉइजन म्हणून काम करतात.
3: बापरे.
5: आता जरी आपल्याला त्याचे परिणाम दिसत नसतील तरी येणाऱ्या काळात त्याचा इफेक्ट नक्कीच पुढच्या पिढीवर झाल्याशिवाय राहणार नाही. आपण शुद्धतेकडे वळलं पाहिजे हे जाणवलं आणि त्याच हेतूने आम्ही 2020 पासून ध्रुव एंटरप्राइजेस या कंपनीतर्फे या व्यवसायाला सुरुवात केली.
3: सर, कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे नक्की काय?
5: साधारणतः 60 किंवा 70 डिग्री सेल्सिअसच्या खाली ज्या वेळेला आपण कोणत्याही तेलाचे उत्पादन करतो त्यालाच आपण कोल्ड प्रेस ऑइल म्हणू शकतो. कारण जसे जसे तापमान वाढते तसे तेलाचे जीवनसत्व एकतर हवेत निघून जातात किंवा पेंडीत अडकतात. कोल्ड प्रेस ऑइल काढण्याच्या भरपूर वैज्ञानिक पद्धती आहेत, जसं की लाकडी घाणा, हायड्रॉलिक प्रेस. पण आपल्या

0: मध्ये मी स्वतः डिझाईन केलेल्या वॉटर कुलिंग सिस्टीम द्वारे तेल बनवलं जातं. याच्यामध्ये टेम्परेचर आपण 60 डिग्रीच्या खाली मेंटेन करतो. याच पद्धतीचा आपण भारत सरकारकडे पेटंट सुद्धा फाईल केलेला आहे.
1: दॅट्स ग्रेट. या मशीनमुळे मॅन्युफॅक्चरिंग देखील जास्त करता येत असेल नाही?
0: निश्चितच. साधारणतः 4 ते 5 लाकडी घाण्याऐवजी आमची एकच मशीन काम करते, त्यामुळे लागणारे लेबर, इलेक्ट्रिसिटी आणि जागा यांची बचत होते. त्यामुळे योग्य किमतीत आम्हाला हे तेल ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते.
1: अच्छा, आपल्या इथं बनवलेलं तेल कोणकोणत्या शहरांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं?
0: मेजॉरिटी तर आपल्याकडे मुंबई पुणे सारख्या शहरी भागातले ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. बिग बास्केट, ब्लिंकिट यांना आपण भरपूर प्रमाणात तेल प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर फाईन डाईन, दोराबजीज, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, ऑर्गा तत्व असे अनेक ऑर्गॅनिक ब्रँड आहेत. ते देखील आपलं तेल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची मदत करतात. साताऱ्यातील ग्राहकांची गरज लक्षात घेता आम्ही त्यांना विनामूल्य घरपोच सुविधा देत आहोत.
1: खूपच छान. मला तर तुमची संकल्पना खूप आवडली. माझ्यासाठी शेंगदाणा तेल पॅक कराच. पुढच्या महिन्यातली ऑर्डर मी तुम्हाला फोनवर कळवते. मला तुमचा फोन नंबर देता का?
0: हो, घ्या ना. 788-790-68-67.
1: 788-790-68-67. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही आरोग्यासाठी उत्तम असणारं तेल आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायचं असेल तर आजच सातारच्या MIDC मधील बाबा नमकीनच्या शेजारी असणाऱ्या स्नेह सत्वला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रानं प्रसारित केला.

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण कधी मिळेल मला आईपणाचं लेणं
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव तुम्हीही तो अनुभवू शकता योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर मुक्काम पोस्ट शिरवड तालुका खंडाळा जिल्हा सातारा संपर्क 866-91-676-72
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी
5: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये
4: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी
6: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी
7: फसला
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रैक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क 90118 90118
2: ओळख 17 मजली
3: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC सहज सुलभ सोने तारण कर्ज
4: कमीत कमी कागदपत्र सोन्याचे योग्य मूल्यांकन त्वरित मंजुरी मोफत विमा संरक्षण नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट नो एनी हिडन चार्जेस
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज
4: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार
5: बदला बदला सवय बदला
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
5: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा
7: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
8: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
7: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष
8: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
7: 2 व 1 वर्ष कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा
8: 11वी 12वी करण्याची गरज नाही
7: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश
8: डिजिटल क्लासरूम
7: साइट व्हिजिट
8: ST पास
7: हॉस्टेल
8: संपर्क मयूर चेंबर्स 2रा मजला YC कॉलेज समोर सातारा
7: मोबाइल 9960139915
8: 021 62 22 45 45
9: आदेश ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आदेश ज्वेलर्स सदाशिवपेठ सातारा

0: श्रोते हो, उन्हाळा सुरू झालाय. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेदरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेऊया.
1: त्यासाठी फळं, सलाड असे पचायला हलके अन्न सेवन करा. पुरेसं पाणी प्या.
0: घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगल अशी उन्हापासून संरक्षण करणारी साधनं वापरा. नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली बाळगा.
1: थंड पाण्यानं आंघोळ करा. जमेल तसं विश्रांती घ्या.
0: आपल्या आरोग्याची काळजी घेऊया. उष्णतेला हरवूया.

जाहिरात करा, हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला शाहीर पुंडलिक फरांदे यांच्या स्वरात राम उगावकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

0: सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
0: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
1: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
0: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये

0: रेमंड ओसीएम विमल से ब्रँडेड सुटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
0: मग येत आहे ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
0: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
0: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
0: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
0: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
4: संकल्प आमचा ऊर्जा बचतीचा सनमित्र सोलर. सनमित्र सोलर
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14.
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास.
6: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
7: 109 इन्फंट्री बटालियन टीए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
8: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: बदला बदला, सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास.
6: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
7: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.
8: दिन दिन दिवाळी गाय म्हशी ववाळी, गाय पाच चौर, बैल नवर, बैल कुणाचं.

कृष्णदेवाचं कृष्णदेवाला गुणगुंडोळ अम्माला संवाडोळ हर हर महादेव चिंतामन मोर्या अंबिकेचं उद उद पहिरवाच्या नावानं.

0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
4: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.

प्रतीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7-10 आणि 5-10. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.

0: भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: मला करिअर हवंय. हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू. कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
5: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
6: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
5: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
8: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरीश रणपिसे यांचं गीत शाहीर निवृत्ती पवारणी सहकाऱ्यांच्या स्वरातलं.

0: मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात तुकाराम धडाम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.
1: आदेशवर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा, सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
6: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
5: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
7: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
5: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
7: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
6: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
5: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99-22-815-978.
8: मॅनेजर मॅडम, गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली?
9: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्समधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्समध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. भेटाच त्यांना.
6: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
10: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा. 98-22-801-804.
11: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
5: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
1: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर विठ्ठल उमपणे सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सौभद्र या नाटकासाठी प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद.

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: मला करिअर हवंय हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय मग BSc नर्सिंग कर त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स प्रॅक्टिकल ट्रेनिंग एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध प्रवेश सुरू कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर
5: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा वेळ 7 ते 10 आणि 5 ते 10 प्रवेश विनामूल्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आयोजक दीपक साहेबराव पवार
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे
7: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा
8: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार
9: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत
10: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत नियम व अटी लागू
9: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग डिजिटल क्लासरूम
10: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणार KBP पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 06 39 39 36
11: श्री गौरी शंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन 80 स्कॅन कलर डॉपलर स्तनांची डोळ्यांची थायरॉइड नेक

0: न्यूरोसोनोग्राफीची उत्तम सेवा, 14 वर्षांपासून अविरत अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा, श्री गौरी शंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा।
1: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7 ते 10 आणि 5 ते 10, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।
2: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेशवर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
2: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
2: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
4: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना, वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात नाटक संशय कल्लोळ।

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: 109 इन्फंट्री बटालियन टीए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
3: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
4: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
5: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज 3 वर्ष डिग्री
4: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष
4: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती
5: महाडीबीटी NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप
4: स्वधार योजना देश विदेशात नोकरीची संधी
5: स्मार्ट क्लासरूम
4: ST पास हॉस्टेलची सोय IT ट्रेनिंग प्लेसमेंट
5: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
4: आजच प्रवेश निश्चित करा
5: 30 वर्षांची यशस्वी परंपरा
4: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा
5: मोबाईल 99 60 13 59 15
4: 021 62 22 45 45
6: रोज रोज हवे हवे
7: ताजे ताजे नवे नवे
6: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया
8: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
4: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
3: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
2: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
3: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
5: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
6: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
5: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
6: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 0 96 0 39 36.
7: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
8: आता ऐकूया मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांची पदरचना, नाटक पटवर्धन.

0: आदेश्वर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेट, सातारा.
1: मॅनेजर मॅडम, गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली?
2: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्स मधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्समध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन भेटास त्यांना.
3: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. H39 जुनी MIDC सातारा, 9882 801 804.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
5: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
7: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
6: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
7: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
6: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
7: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
8: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
9: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
10: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
11: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
10: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
11: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
10: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
11: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
10: मी पण ऐकलंय IIMच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
11: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
12: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, AT स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
13: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
14: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
15: श्रोते हो, याबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सातारा केंद्र. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही कलाकार.

श्रोते हो, शब्द हे फक्त बोलण्यासाठी नसतात. कधी ते मनाला स्पर्श करतात, कधी समाजाला विचार करायला भाग पाडतात, आणि कधी एखादं गाणं म्हणून आपल्या आयुष्याचा भाग बनतात. आजच्या या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत कवी, लेखक, पटकथाकार, गीतकार, संवाद तज्ज्ञ प्रसून जोशी यांच्याविषयी. प्रसून जोशी हे एक असे शब्द जादूगार आहेत ज्यांच्या लेखणीत प्रेम आहे, वेदना आहे, देशप्रेम आहे, बालमन आहे आणि आधुनिक विचारांचं भानही आहे. जाहिरातींपासून चित्रपट गीतांपर्यंत, कवितांपासून सामाजिक संदेशांपर्यंत आपल्या शब्दांनी वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसून जोशी यांचा कलाप्रवास जाणून घेऊया आजच्या एक ही कलाकार या कार्यक्रमात.

उत्तराखंडचा जन्म असलेले प्रसून जोशी लहानपणापासूनच कवितांच्या वातावरणात वाढले. आई वडील दोघेही साहित्याशी जोडलेले असल्यामुळे शब्दांशी मैत्री अगदी लहानपणीच झाली. एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जाहिरात विश्वात पाऊल ठेवलं. अनेक टॅगलाईन्स लिहिल्या. जाहिरातींनी त्यांना खूप नाव मिळवून दिलं. या क्षेत्रातले अगणित पुरस्कार त्यांना मिळाले. जाहिरातीतील प्रभावी लेखनासाठी त्यांना जाहिरात गुरु म्हणून ओळखलं जातं. 2001 गीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा श्रीगणेश झाला. आता ऐकूया त्यांच्या शब्दाची जादू अनुभवायला लावणारं रंग दे बसंती चित्रपटातलं हे गीत. या गीतामध्ये तरुणाईची बेचैनी आहे, स्वप्न आहेत आणि बदल घडवण्याची ताकदही आहे.

प्रसून जोशी यांच्या लेखणीतली सर्वात मोठी ताकद म्हणजे साधेपणा. अगदी सोप्या शब्दात ते मोठी भावना व्यक्त करतात. त्यांच्या गाण्याचं लिखाण कागदावर नाही तर लोकांच्या हृदयावर कोरलं जातं. याचं उदाहरण म्हणजे तारे जमी पर चित्रपटातलं माँ सारखं गाणं. या चित्रपटातल्या गीतांनी केवळ मनोरंजन केलं नाही तर प्रत्येक पालकाला, शिक्षकाला आणि मुलाला स्वतःकडं नव्यानं बघायला शिकवलं. बालमनाची भीती, एकटेपणा हे सगळं इतक्या सुंदर शब्दात मांडणं ही प्रसून जोशी यांची खासियत. ऐकूया आपल्या प्रत्येकाला बालपणाची आठवण करून देणारं हे गीत.

एक ही कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमात आपण गीतकार प्रसून जोशी यांचा कलाप्रवास जाणून घेत आहोत. प्रसून जोशी प्रामुख्यानं गीतकार म्हणून ओळखले जातात, पण पटकथा आणि संवाद लेखक म्हणूनही बॉलिवूडमध्ये त्यांचं योगदान आहे. रंग दे बसंती, दिल्ली सिक्स यासारख्या समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटासाठी संवाद आणि पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत, तर भाग मिल्खा भाग सारख्या चरित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लेखन केलंय, ज्यात भावना आणि थरार दोन्हीचा समतोल साधलाय. तारे जमी पर, भाग मिल्खा भाग यामधल्या गीतांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. याशिवायही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 2015 साली त्यांना पद्मश्री देऊन गौरवान्वित करण्यात आले. त्यांनी लिहिलेली 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. नुकतीच प्रसारभारतीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

श्रोतेहो प्रसून जोशी हे केवळ गीतकार नाहीत तर अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या शब्दांची वेगळी छाप उमटवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत.

श्रोते हो, काही गीतं कानाला आवडतात, काही ओठांवर राहतात, पण काही गीतं मनात घर करून राहतात. प्रतिभावंत प्रसून जोशी यांच्या शब्दांचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या लेखणीचा प्रवास आपण अनुभवला. भावनांचा, विचारांचा आणि सुंदर शब्दांचा असा हा प्रवास. कार्यक्रमात आता इथंच थांबूया.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. माध्यानीचे 12 वाजत आहेत. आता सुरुवातीला महिला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर

0: माझे मिस्टर इथे जे जे स्कूल ला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी आर्ट झालं त्यांचं, लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
1: बरं,
0: आणि मी सुरुवात केली कामाला.
1: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
0: हो,
1: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला
0: सुरुवात केली.
1: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासून सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचली?

0: हात लावू लागायचा.
1: बरं,
0: मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शीख म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
1: बरं, आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
0: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
1: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
0: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
1: वा,
0: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालंय त्यांच्यासोबत.
1: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
0: हो.
1: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
0: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
1: बरं,
0: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
1: ओळख,
0: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे, कान, नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे, ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
1: वा, खूपच छान ताई. आणि तुम्ही ही जी आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
0: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
1: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
0: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
1: हो,
0: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
1: हो हो,
0: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
1: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
0: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
1: हो, तिची ती
0: दिनचर्या असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनीपासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं, सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
0: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो, कारण एक संघ वन पीस त्याला म्हणतात की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते, म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धत

0: दृष्टीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदड संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडला.
0: पडलाय.
1: ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय, पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे, त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम, ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे, मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाहीये तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे, आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी, तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाहीये तुला, तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता, म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते, तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीच्या सूरजकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणा आहे, औरंगाबाद आहे. सर्व दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शन भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं.
1: हो,
0: वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय

0: बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे, तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट संवर्धन जतन आपल्या या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो नक्की,
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. बरं ताई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीनं भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कला कौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोच पावती असते.
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याच सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक याचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, आणि त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे. आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार.
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.
1: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळे जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी, वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसलं सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टाय की नाही सध्या? पण जाऊ दे. अगं इतकी वैतागले ना मी, नुसता कंटा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा, बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग, यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता, 2 दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई, काय हे ऊन ग बाहेर. आणि काय म्हणते तू मला, 2 दिवस राहा?
1: 2 दिवस
0: अगं, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागल्यात, अहोंशी भांडल्यात की सासूबाईंशी नग्न?
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बापरे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत?
0: जास्त होतय ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी.
0: मग काय, तुला काय वाटलं मी लहानच आहे का? हे तायडे. अगो हे तायडे, हे बघ, तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: अगं हो हो, तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
0: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो. आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळतं?
0: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई?
1: खरंच ग. असं आहे ना ग की घर म्हंटलं की भांडायला भांडं लागायचं.
0: हो ग, ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरंय खरंय.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला धडे पडतात.
0: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण
1: आज त्या आदर्शाला स्तळे पडतायत ग.
0: हो ना.
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
0: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
0: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज, आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
0: आणि काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना?
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच?
0: मग अर्थातच, त्यानंच विणलेल्या कोशात राहतो अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
0: वा काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबा

0: मुलींच्या आधाराची विश्वासक सावली ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही,
1: हाताची पाच बोट सारखी नसतात.
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्तसंबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: अगदी,
1: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: अनमग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते किंवा तिला इतके चटके बसतात करायची वेळ येते ग.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारणं, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना,
0: मी
1: का माघार घ्यायची?
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल माग का जायचं?
0: अगदी खरंय, खरंय.
1: माझी एकट्याची चूक आहे का? वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही. छोटी, माझ्या वाचनात एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
0: कोणती ग? सांग सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
0: कुणाशी ग?
1: हिमनगाशी केली.
0: हो का?
1: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बरं.
1: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोणगुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई. तुझं विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याचं पर्यावसन
1: भांड,
0: मग भांडण दुसरं काय ग ताई?
1: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनला.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
0: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
1: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीयस ना?
0: तेच तर ना ताई.
1: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहितच आहे.
0: मग एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त.
1: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, आत्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्तसंबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
0: हो ना.
1: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
0: हो हो.
1: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
0: हो ना ताई.
1: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
0: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
1: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
0: हो आहे.
1: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात, कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग.
0: हो ना.
1: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात.
0: हो ना.
1: आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
0: हो ना.
1: आपलंच उदाहरण घे
0: मग.
1: आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
0: हो ना. आणि
1: सगळं खर्च वाटून घेतला जातो.
0: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
1: हे बघ, अनेक लोक एकत्र, मग मतभेद होऊ शकतात.
0: हो ना.
1: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
0: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
1: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची

0: कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुखसोयी सारख्याच.
1: हो.
0: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असंच ना.
0: हो अगदी असंच.
1: अगं एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग.
0: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःचं मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
1: हो ग. हो ताई.
0: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं आजही समाजात दिसत.
1: हो मग.
0: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बरं.
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
1: वा किती छान
0: लागलंय. प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा.
0: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
1: हो ना ताई. खरंच ग किती कौतुक वाटत ना त्यांचं.
0: आणि माहितीये का ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार
0: केला. सत्कार केला
1: ना ताई. किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का हे बघ ना सण समारंभात लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल. फास्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
0: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं आमचं एक किंवा दोन
1: हम दो हमारे दो. मग काय शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. आई वडील गावी छोट्या शहरात खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ. आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची सुटसुटीत वाटते.
1: स्वतंत्र राहणं उत्पन्न खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
0: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
1: हो हो.
0: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच ग.
1: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम मुलांचं संगोपन अर्थार्जन यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
0: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
1: मग
0: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना तर घरात शांतता आनंदते.
1: अगदी खरंय ताई तुझं. ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
0: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉबसाठी लवकर बाहेर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
1: हवी अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना.
0: कारण ती पण कमावती आहे ना.
1: मग मग
0: लक्षात घ्यायला हवं.
1: हो.
0: हे बघ सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
1: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
0: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
1: अगदी. आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
0: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
1: आहेतच ग.
0: हे बघ अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
1: हो हो.
0: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही.
1: नाही.
0: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
1: शक्यता असतेच. हो ग ताई. एकूणच काय कालाय तस्मय नमहा.
0: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी शिक्षण स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
1: आणि अगं ताई तिचे तोटे आहेतच ना पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना

0: घरात आजी आजोबा नको आहेत ग,
1: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या
0: आहे. खरंय ना ग
1: ताई, उदाहरणं पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत, वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती,
0: हो ना,
1: मग वृद्धाई वडिलांची अडचण वाटते.
0: खरंय,
1: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
0: हो,
1: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
0: हो,
1: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
0: काय मग हा जनरेशन गॅप,
1: अगदी खरं. आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
0: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असतं आपण मोठे झालो ग.
1: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य, ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
0: हो ना,
1: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत,
0: अजिबात नाही ग,
1: कुणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
0: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण,
1: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
0: हो हो,
1: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते, परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
0: हो,
1: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
0: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत, घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं, प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
1: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
0: हो,
1: सांग बरं, तुला सांगता येते का?
0: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
1: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
0: हो,
1: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
0: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
1: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
0: हो, अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
1: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
0: हो, आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
1: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
0: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही, तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
1: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना,
0: हो ना ताई, कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात,
1: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं, आणि शेवटी काय
0: जे पेराल तेच उगवेल.
1: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी, आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात.
0: हो,
1: आपलं आचरण ते करत असतात.
0: अगदी खरंय ना ताई, मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
1: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
0: अजिबात नको,
1: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
0: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
1: वसुधा म्हणजे पृथ्वी.
0: हो,
1: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
0: बालपणी घर, शाळा, सामाजिक

0: सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
1: खरंय बघ, हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
0: हो.
1: नाना जाती धर्म पंथ भाषा देश खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला
0: हवं. हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
1: खरंय बघ. छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
0: हो ग ताई,
1: अगदी पाहून असं विषण्ण होऊन जातं मन. अगं, कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत या युद्धात
0: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
1: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवनमूल्य.
0: हो ना.
1: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध?
0: हो ना, खरंय ताई.
1: निष्पापांचे जीव जातील?
0: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
0: हो ना.
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
0: हो हो.
1: पण आता बाकी जरा पोटात कावळे ओरडतात, चल आपण मस्त लस्सी पिऊया.
0: हो ताई.
1: आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल. आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आलीये. तेव्हा मैत्रिणींनो सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतीये. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था, जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला,
3: मारा मारा,
2: सोडा मला, सोडा मला, काय मारा त्याला,
3: अरे सोडा मला, सोडा नाही, सोडा मला।
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्यूमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून। त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं।
0: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है। जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी, और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं।
1: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही। सुखाने आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावे याचा काही नेम नाही। अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये। एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल, आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी। आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं। नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं, आणि ते म्हणजे आकाशवाणी। आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं, तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्व अधोरेखित करते। आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्वाचं असतं। भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं

0: कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
1: नमस्कार, मी समाधान शिकेतोड धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
0: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले सज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर

0: पडल्या, तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले, ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात, आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या, ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसार माध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात, त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

श्रोते हो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी

संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्याने नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा काल

कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाऊत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय राजस्थान झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी

0: देण्यात आलेल्या महाटीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रतिलिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य

डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21 22-20 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागु

21 22 20 21 16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटीरसननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

वाजे साडेपाच वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: नमस्कार, सत श्री अकाल खम्मा गडी, राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन.
2: काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीच कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
2: म्हणजे
0: सकाळपासून जे ऊन तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गरम वारा, फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही लाही करतं. आणि तू, तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
2: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त व्हाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता व्हाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकतं नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
2: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
2: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
2: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनच सोडा, पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका. हा, उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे, त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत

0: अर्ज किया है?
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अगं मी माझं दुखणं सांगतोय आणि तू काय वाह वाह वाह करते है।
1: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे?
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्स।
0: हो, अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटतं तुला मला काय म्हणायचं ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहिती आहे। चला तर मग ऐकूया, 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80%पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो। ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे, किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात। अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात। ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं। आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते। सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात। आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे। मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअर बद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय। करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते। एखादे करिअर हे एका महत्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो। लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात। जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे। जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा

जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला, तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः टीव्ही किंवा प्रसारमाध्यम, टीव्ही, पिक्चर, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला, मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. तीन, लाईफ इंटरॅक्शन. म्हणजे काय? तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागला MBBS तर BDS, BDS नाही लागला तर BAMS, BAMS नाही लागला तर BHMS आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचंय एवढं त्यांच्या डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की एस्टॅब्लिश युअर गोल, गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये तीन गोष्टी करा. एक, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचंय. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात कारण त्या प्रश्नाच्या आधारित अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचंय, कुठल्या वाहनानं जायचंय, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय, BHMS पण डॉक्टर आहे, BAMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसतज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर

अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे, अचिवेबल म्हणजे मी जेव्हा डिएटर होतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 4.5 feet असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचं आहे, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का? कारण मी ऑलरेडी 18-23 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे, ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे, रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावी लागते आणि म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, दोन तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला एप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. दोन, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचंय, मला दातांचा डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचंय. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा, तिथल्या लोकांशी अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि तीन आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला ऐकायला इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्या सोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही पण स्टीव जॉब्स यांनी ऍपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल असं

म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, युट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात. तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडे सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडे, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोण सा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रती एक तुमचं आवड असते त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता, ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. पण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं. दोन, करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे. करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्वाचं, या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास. पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास, आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल युट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जाग करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो. परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन

0: काय करायचंय ते शिवायचं कसं आहे ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं काय वाटलं काय विचारतेस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3र्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यांतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसईआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच एसएचई अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर

0: गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 एसएलआर आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची

शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा.

0: मुख्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोते हो, संध्याकाळचे 7:45 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्त विशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर संकटातील सोबती।
2: श्रोतेहो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास,
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी,
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी यांनी,
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिश्याम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल, अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।

0: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
0: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारणं काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2,000-2,200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3,000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण हे त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय? इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कटो अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
2: निर्यात बंदी

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यातबंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली, आणि मग या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली, आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं, किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला, पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस हे जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय, आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही, कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: नाही, राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता, त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद्या दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडं की तुम्ही MIS ही स्कीम राबवा, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही, आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला, मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, पण तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळे आणि गैरव्यवहारामुळे त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं, आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCF याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळं आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं, आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली, पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधी स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला, आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे, आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही, आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं, आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे, तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचे एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे

0: कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो, अशा तीन हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो, याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं, तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये, अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडे ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशाही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 रुपयांपेक्षा 2500 रुपयांपेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 रुपयाचा भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 रुपयाचा भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

नमस्कार श्रोते हो, 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 26 वैशाख 1948, दिनांक 16 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. वृक्षांमुळे मिळते शुद्ध हवा आणि पाणी गोड, मग घाईनं का करता वृक्षतोड? सुविचार पुन्हा एकदा. वृक्षांमुळे मिळते शुद्ध हवा आणि पाणी गोड, मग घाईनं का करता वृक्षतोड? हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शेतीपूरक व्यवसायातून साधलेली प्रगती याविषयी. मुक्काम पोस्ट कुळगजाई, तालुका माण, जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी सतीश शेडगे यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. आणि हे शेतीपूरक व्यवसाय जर चांगल्या पद्धतीनं चालले तर त्याचा उपयोग हा आपल्याला शेतीला सुद्धा होऊ शकतो. पशुपालन हा एक शेतीपूरक व्यवसाय अतिशय चांगला मानला जातो, कारण त्याच्यामध्ये एकतर ते शेतीला पूरक म्हणून आहे, शिवाय दुधाचा व्यवसायही चांगल्या पद्धतीनं केला जातो आणि या व्यवसायातून आणखीन प्रक्रिया उद्योगासारखा व्यवसाय सुद्धा जोर धरू शकतो. म्हणजेच जो शेतीपूरक व्यवसाय आपण करतो त्याची निवड व्यवस्थित करणं महत्वाचं आहे आणि ती शेतीला पूरक असणं महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीनंच पशुपालन करणारे मुक्काम पोस्ट कुळकजाई तालुका माण येथील आत्मनिर्भर शेतकरी सतीश शेडगे आज आपल्याकडे आलेले आहेत. ते गेले 10 वर्षापासून पशुपालनाचा व्यवसाय करतायत. एक गाय आणि 7 म्हशी आहेत. आणि हा व्यवसाय करत असताना त्यांना तो शेतीपूरक व्यवसाय म्हणून किती फायदेशीर ठरलाय किंवा शेतीसाठी कशा पद्धतीनं त्याचा उपयोग होतोय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, गेले 10 वर्षापासून तुम्ही पशुपालन व्यवसाय करताय. त्यावेळेला तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला तुमची शेती कशी होती आणि शेतीला शेतीपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन याची जोड द्याविषयी का वाटली?
2: तसं जर सांगायचं म्हटलं तर माझी सुरुवात मुळात शेतीपासून नव्हती झालेली.
1: बर.
2: माझी शाळा झाल्यानंतर घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळं मला 2 पैसे कसे मिळतील
1: बरोबर
2: हे बघण्यासाठी मला मुंबईला जावं लागलं होतं. पण मुंबईत गेल्यानंतर मला कळवतं की आपल्याला इथं आपला निभाव लागणार नाही किंवा टिकाव लागणार नाही. तर घरची शेती, पारंपरिक वडिलोपार्जित जी शेती होती, भरपूर शेती आहे.
1: बर. किती आहे क्षेत्र?
2: साधारण 15 एकरच्या आसपास आहे.
1: बर.
2: जिरायत शेती आहे सगळी. पण शेती अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीची असल्यामुळे मला वाटायचं की मी शेतीत काहीतरी करू शकतोय.
1: आणि आपल्या घरची
2: शेती आहे किंवा आपल्याला विकत घेता येत नाही.
1: बरोबर.
2: आणि आपण घेऊही शकणार नाही आम्हाला त्याच वेळेस कळलं होतं की आपण नवीन शेती नाही घेऊ शकत, पण जी आहे ती जरी डेव्हलप केली आपण तरी आपण बरंच काही त्याच्यामधून आपण कमवू शकतो किंवा करू शकतो. त्या दृष्टिकोनातून मी गावी जायचं ठरवलं त्याच वेळेस, कारण मुंबईत तर निभाव लागत नव्हता, नोकरी व्यवस्थित नव्हती, पैसे मिळत नव्हती त्या पटीत. त्याच्यामुळं मी गावी राहायचा निर्णय घेतला. गावी राहिलो, पण गावी राहिल्यानंतर कळलं की आता गावी तर राहिलो पण करायचं काय?
1: बरोबर.
2: शेती करायची हे मान्य, पण शेतीचं माहितीच नाही कशी शेती कशी करतात ते. वडील शेती करत होते, वडिलांचं बघून पहिले 1-2 वर्ष माझी गेली कशी शेती करायची, काय करायचं शेतीत, काय केलं पाहिजे ते. त्याच्यानंतर वडिलांची शेती, बैलांची. आता आम्हाला बैल चालवता येणार, आम्ही थोडासा निर्णय वेगळा घेतला. वडिलांना तो पटला नाहीये. आम्ही म्हणलं ट्रॅक्टर घ्यायचा, ट्रॅक्टरनं शेती आपण करू शकतो. त्याच्यानंतर ट्रॅक्टर घेतला, पण शेतीच करायची तर त्या संग जोडधंदा काहीतरी पाहिजे.
1: बरोबर. नुसत्या शेतीवर
2: अवलंबून राहून चालणार नाही, कारण आपल्याला दराच सिस्टीम माहिती आहे शेतीची. आज दर आहे तर उद्या नाहीत, कुठल्या पिकाला कधी भावील सांगू शकत नाही, त्यामुळे शेतीवर नुसतं बागत नव्हतं. त्याच्यानंतर मग ट्रॅक्टर घेतला गावाला राहून, पण ट्रॅक्टर मर्यादेपेक्षा जास्त काम करू शकत नाही किंवा त्याच्यापासून जास्त उत्पन्न मिळू शकत नाही हे ज्यावेळेस आम्हाला कळलं त्यावेळेस मग आम्ही निर्णय घेतला की आता काहीतरी गोट्याचं दूध व्यवसायाकडे जर वळू देते, कारण त्यावेळेस दुधाला भरपूर असे दर मिळायचे.
1: बरोबर.
2: बऱ्याच लोकांची जनावरं होती, दुधाला दर मिळत होते चांगले. आमचाही कल थोडासा तिकडे वाढला. घरचे म्हणायचे जर्सी गाय करू, मला जर्सी गाय पटत नव्हती. मला म्हटलं जर्सी गाय नाही करायची, मला म्हशी करायचेत, मी म्हशीच करणार. मग घरच्यांना सविस्तर पटवून दिलं मी जर्सीच आणि म्हशीचं महत्व काय आहे ते. मग घरच्यांनाही पटलं जरा त्याच्यात की बाबा जर्श्यापेक्षा भलेही दूध कमी निघेल पण ते पौष्टिक दूध आहे.
1: बरोबर.
2: आणि आपल्या घरासाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा ते पौष्टिकच असेल ही त्यांना मी त्याची खात्री पटवून दिली घरच्यांना सुद्धा. मग घरच्यांचा एक कल वाढला. मग परत आम्ही एक म्हैस घेतली विकत. एका म्हशीवरून सुरुवात झाली. थोडं आम्हाला पण त्याच्यातलं नॉलेज माहित होत गेलं, बाबा एक म्हैस घेतल्यानंतर काय करायला लागतं, अजून वाढवलं काय करता येईल आपल्याला किंवा त्याच्यात वाढ कशी करता येईल. मग तिथून आमचा प्रवास चालत गेला. आज 8-9 वर्ष झाली जवळजवळ एका म्हशीच्या. मी जवळजवळ आता 7 ते 8 म्हशी केलेल्या आहेत. रेड्या आहेत छोट्या छोट्या, पण त्या अजून लहान आहेत. विकल्या किती ते सांगू शकणार नाही, कारण तेवढं आता मी घरी ठेवलेलं नाही. पण नक्कीच विकले, त्याच्यापासून उत्पन्न जे झालेलं आहे ते

0: विकलं गेलेलं आहे. अतिशय छान असं म्हणजे त्याच्यापासून काय म्हणता येईल त्याला की एक प्रोग्रेस थोडस वरचड होत गेलेलं आहे.
1: म्हणजे तुम्ही जो शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जी निवड केली ती उत्तम
0: पद्धतीने चालली आणि त्याचं एक आदर्श गावातल्या लोकांनी पण घेतलेला आहे. माझं बघून बऱ्यापैकी आमच्या गावात दोन तीन गोटे झाले आहेत मशीनचे. अगोदर जर्शांचेच गोटे होते पण आता मशीनचे गोटे व्हायला लागलेले आहेत.
1: मग आता ज्या वेळेला आपण हा व्यवसाय करायचा ठरतो पशुपालन त्यावेळेला पशूंची निवड किंवा मशीनची निवड करणं महत्वाची आहे. मग ते कुठल्या जातीची किंवा कुठल्या वाणाची असे काही ठरवलं होतं का?
0: सुरुवातीच्या म्हशीला तर तसं नव्हतं ठरवलं कारण आम्हाला जी गावरान म्हैस असते गावात लोकल
1: बरोबर
0: दूध देणारे फक्त दूध दिलं आपलं एक तत्व होतं की दूध दिलं पाहिजे ते
1: बरोबर व्यवसाय आपल्याला
0: व्यवसाय आपल्याला करायचा कारण आपल्याला आपण जे करणार आहे ते आपला अनुभव आपल्या पाठीशी राहणार दुसऱ्याने सांगून आपण करून म्हणजे काय मतलब राहणार नाही का त्याच्यात आपण सक्सेस होणार नाही किंवा हो का नाही सांगू शकत नाही.
1: बरोबर
0: म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनेच एक म्हैस घेतली पण आम्ही गावरानच घेतली होती. नंतर थोडस आम्हाला त्याच्यात गेल्यानंतर थोडस कळायला लागलं की बाबा दूध देते म्हस पण ह्याची जी ब्रीड आहे ती आपल्याला कशी चांगली बनवता येईल त्याच्यावर आम्ही थोडासा विचार केला. आम्ही आमच्याच गावातील डॉक्टर आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा केली की सर असं असं आहे म्हणलं डॉक्टर काय करता येईल तर म्हणले काय नाही म्हैशी आपल्याला बनवता येतील ब्रीड तयार करता येईल पण वेळ लागेल. म्हणलं माझी काय हरकत नाही ब्रीड तयार होत असेल तर माझी काय हरकत नाही. मग त्यांनी जरा थोडं मुरा जातीचं ब्रीड दिलं मग त्याच्यातून ब्रीड बदली करत करत आता प्युअर 100% मुराच्या म्हशी आहेत माझ्या सगळ्या.
1: बरोबर टोटल म्हणजे हा सुद्धा विचार करणं खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपण एखादा व्यवसाय करतो त्यातल्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे.
0: 100%
1: आता तुम्ही एका म्हशीवरनं ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला अर्थातच गोठा तुमचा छोटा असणार आहे. ज्या वेळेला म्हशीची संख्या वाढली त्यावेळेला तुमचा गोठाचा विस्तार कशा पद्धतीने केला किंवा एक त्या जनावरांना किंवा गुरांना एक मोकळं वातावरण किंवा बंदिस्त किंवा मुक्त संचार गोठा अशा जे गोठ्याचे प्रकार आहेत त्या बाबतीतली रचना कशा पद्धतीने केली?
0: साधारण मी एक म्हैस घेतली होती त्यावेळेस मला बांधायला जागा नव्हती. थोडासा विचार केला रानातच गोठा तयार केला तर फायदेशीर होईल कारण राहायला मी गावात आहे. गोठा तर रानातच केला पाहिजे कारण जिथं जमीन आहे तिथंच गोठा करावा लागणार होता. घरापाशी करून जमणार नव्हतं चाऱ्याच्या नियोजनासाठी किंवा पाणी वगैरे सगळं. त्या दृष्टिकोनातून मी रानातच गोठा बांधायचं ठरवलं. पण सुरुवात माझी छोटीशीच होती कारण एकच म्हैस होती एकाच्या दोन झाल्या होत्या त्यावेळेस. तर म्हटलं ठीक आहे गोठाच बांधूया. घरच्याला सांगितलं बाबा असं असं आहे आपल्याला म्हैशी तर वाढवायचे आहेत गोठ्याचं नियोजन करावं लागेल. घरची म्हणजे काय हरकत नाही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं पटते तसं करता आम्ही काय यात इंटरफिअर करणार नाही किंवा आम्ही भाग घेणार नाही तुम्ही करताय चांगलं करताय काय हरकत नाही. ठीक आहे म्हणलं मग तिथून सुरुवात झाली. पैसे नव्हते गोठा बांधायचे पण पैसे नव्हते
1: मुख्य भांडवलाचा प्रश्न येतो.
0: तिथून सुरुवात होती की भांडवल पाहिजे. कुठलाही व्यवसाय करायचं म्हणजे भांडवल लागते भले तुमचं शेतीचं असू द्या किंवा इतर दुसरं कुठलं
1: अडचणी
0: अडचणी असतातच. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला. मग साधं लाकडाच्या मेडी उभ्या केल्या आम्ही सुरुवातीला आणि आमची तिथून सुरुवात झाली होती गोठ्याला. आम्ही लाकडाच्या मेडी सुरुवातीला उभ्या केल्या मग तिथून एक दोन तीन म्हशी बसतील एवढा गोठा आम्ही लाकडाच्या म्हशीचा बनवला आणि तिथून आमची सुरुवात होत गेली. मग तिथून सुरुवात होत होत परत मग आम्ही ते बदली करून सिमेंटचे खांब आणून आता साधारण 60 फुटाचा दोन्ही साईडचा गोठा माझा आहे. दावण दोन्ही साईडला आहे. साधारण म्हटलं तरी 20 ते आरामात गुरु बसू शकतात. अगदी त्याच्यात कुट्टी मशीन वगैरे सगळं ठेवून एक रूम साईडला काढून सुद्धा म्हटलं तरी
1: तेवढं नियोजन केलेलं आहे.
0: एवढं नियोजन झालेलं आहे.
1: बरोबर. पण आता त्याचा तिन्ही ऋतूमध्ये गुरांचं आरोग्य सांभाळणं याच्यासाठी व्हेंटिलेशन असणं किंवा त्याच्यामध्ये तापमानाचं नियंत्रण असणं हे पण खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यासाठी कशी व्यवस्था केली म्हणजे गोठ्याची रचना कशा पद्धतीने केलेली?
0: तसं बघायचं गेलं तर आता त्यांच्या बरोबर राहून माहित झालेलं आहे की बाबा कोणत्या ऋतूत कोणता आजार येऊ शकतो.
1: बरोबर बरोबर.
0: आणि दुसरी गोष्ट आमच्या गावाचे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांचं ते व्हेंटिलेशन ठेवू शकतो म्हणजे व्यवस्थित त्यांना मॅनेज करू शकतो एवढं माहीत झालेलं आहे. तरी पण सांगायचं झालं तरी आता माझ्या पण त्या 60 फुटाच्या गोट्यात आहे ना टोटल आम्ही ते फॉगर बसवले आहेत उन्हाळ्या दिवसासाठी खास. दिवसातून कमीत कमी 12 तासातून आम्ही कमीत कमी ते 10 वेळा तरी मी तासाला तरी चालवतो एक एक तास.
1: बरोबर.
0: कारण त्याच्यातील हवा मेंटेन राहण्यासाठी किंवा वातावरण मेंटेन राहण्यासाठी
1: उन्हाळ्याचा त्रास
0: होऊ नये धाव होऊ नये जनावरांचा. कारण म्हशीचं कातळ जड असतं काळं असल्यामुळे म्हशींना उन्हाळ्यात दिवस
1: त्रास होतो
0: त्याच्यामुळे आम्ही ते फॉगर वगैरे बसवले आहेत त्यामुळे त्यांना त्रास होत नाही. आणि थंडीच्या दिवसात काही गरजच पडत नाही म्हशींच्या म्हणजे एवढा त्रास असा गुरांना होत नाही की दवा पाणी करण्यासाठी खास करून.
1: पण गोठ्याची रचना जर अशी केली व्यवस्थित की व्हेंटिलेशन तिथे आहे किंवा तापमानाचं नियंत्रण आपोआप होते तर अशा पद्धतीने केलं तर जनावरांना तो त्रास होत नाही. म्हणून त्या गोठ्याची रचना ही महत्वाची आहे किंवा पूर्व पश्चिम व्हेंटिलेशन चांगलं होऊ शकतं. आता ज्या

0: आपण जनावरांचं आरोग्य या दृष्टीने विचार करतो त्यावेळेला गोठ्याची स्वच्छता राखणं पण खूप महत्वाचं आहे. मग ह्या तुमच्या 7-8 म्हशी जर आता आहेत तर स्वच्छतेच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं काळजी घेतली किंवा स्वच्छतेच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं त्यांचं खाण्याची जागा किंवा पाणी पिण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं केली किंवा गोमूत्र आणि शेणाची विल्हेवाट कशा पद्धतीनं स्वच्छ कसा ठेवला.
1: साधारण स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या इथं रोजची रोज म्हशी धुतल्या जातात.
0: बरं,
1: म्हशी जागेवर धुतो आम्ही कारण गोठा आहे खाली कोबा आहे.
0: बरं,
1: जर म्हशी आपण जागेवर धुतो तर गोठा पण धुवून निघतो आरामात नक्कीच. आणि गोठा धुवून निघल्यामुळे सगळं जे मूत्र मलमूत्र त्यांचं आहे ते एका साईडला निघून जातं ते सगळं आणि एका साईडला ते असा एक खड्डा काढलेला आहे त्या खड्ड्यात साठलेलं जातं ते सगळं आणि तिथून परत आम्ही ते उचलून शेतीत टाकतो. आमच्या
0: तिथं
1: आउटलेट दिलेलं आहे तर शेतीत टाकून देतो त्यामुळं असं म्हणजे रोगराई होण्यासारखं असं काय मत विशेष येत नाही तिथं कारण रोजची रोज गोठा धुतलाच जातो.
0: मग गव्हाणी वगैरेच्या पण
1: गव्हाणी आहेत पण खायची गव्हाण वेगळी आहे आणि पाण्याची गव्हाण वेगळी आहे त्यामुळं त्यांना जेवढं खायचं आहे तेवढं ते खातात. ज्यावेळेस त्यांना तहान लागते त्यावेळेस ते पाणी पितात.
0: 24 तास स्वच्छ पाणी,
1: 24 तास स्वच्छ पाणी असतं चालू पाणी.
0: बर मग आता खाण्याची व्यवस्था तर तुम्ही गव्हाणीमध्ये केलेली आहे पण चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलंय त्याच्यासाठी वेगळं काही नियोजन आहे का किंवा वेगळं लागवड केलेली आहे का.
1: हो नक्कीच केलेली आहे कारण जनावर आहे कारण त्यांना नुसताच सुका चारा देऊन चालणारच नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपली घरची शेती आहे ट्रॅक्टर घरचा त्यासाठीच खास घेतला होता आपल्या घरच्या शेतीसाठी त्यामुळे साधारण आलटून पालटून एक एक एकर आम्ही दरवेळेस मका करतो. पहिला प्लॉट संपायच्या आधी दुसरा प्लॉट तो जे तयार असला पाहिजे आपला
0: म्हणजे वर्षभर
1: हिरवा चारा पुरेल अशा पद्धतीने आपण नियोजन करतो त्यांचं आणि आपल्याकडे वाळला चारा पण भरपूर असतो.
0: बरं, त्याचं प्रमाण कशा पद्धतीने देत आहे कुट्टी करून?
1: साधारण दिवसाला कुट्टी करा कुट्टी तर करावी लागते पण साधारण दिवसाला 15 ते 20 किलो एका महिन्याला आम्ही तो चारा दिला जातो.
0: बरं,
1: दोन्ही मिक्स
0: आणि दोन्ही वेळेला
1: तीन वेळेला
0: मिळून 15 ते 20 किलो
1: तीन वेळेला मिळून 15 ते 20 किलो.
0: बाकी काही पूरक खाद्य वगैरे वापरता?
1: पेंड चारतो.
0: बरं,
1: दुसरी गोष्ट जी गाभण जनावर आहे त्यांना कपरे असते आणि गर्भिणी म्हणून एक येतं ते एक चारतो.
0: बरं, म्हणजे पूरक आवश्यक असेल त्यावेळेला दिलं जातं. आता हे चारा व्यवस्थापन झालं, पाण्याच्या व्यवस्थापनाचं कशा पद्धतीने केलंय तुमच्याकडं कशी व्यवस्था आहे पाण्याची?
1: पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एक बोर आहे महत्वाची आणि विहीर आहे. विहिरीला पाणी शक्यतो कमी येत नाही, 100% पाणी असतंच त्यामुळे पाण्याचं काही अडचणच येत नाही आम्हाला. अशी उन्हाळ्यात येत नाही पावसाळ्यात तर काही विषय नाही. आमचं महाबळेश्वरचा भागच आहे त्यामुळे काही अडचण येत नाही पण फक्त उन्हाळ्यात थोडा त्रास होतो पण विहिरीत पाणी असतं विहिरीला पाणी येतं कारण मका जनावरला करतो म्हणजे आपल्याला त्यांचं पण नियोजन करावं लागतं त्यामुळे पाण्याची काही अडचण येत नाही
0: कायम
1: 24 तास पाणी.
0: आता आपण म्हणतो की हा जो व्यवसाय आहे तो शेतीपूरक आहे शेतीला उपयोगी पडणार आहे कशा पद्धतीनं हा शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला वाटतो?
1: नक्कीच शेतीपूरक व्यवसाय आहे कारण शेतकरी नुसते शेतीवर जगू शकत नाही त्यामुळे त्या शेतीला काहीतरी जोडधंदा असावा 2 पैसे खिशात कसे येतील हे पण शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे आणि त्यासाठी दुधाचा व्यवसाय हा अतिशय उत्तम मानला जातो आणि खरंच आहे. त्याच पद्धतीनं आपण तसं बघायला गेलं तर त्याचे भरपूर फायदे आहेत. दुधापासून उत्पन्न आपल्याला पैसे मिळतात, शेण आहे त्याचं गोमूत्र आहे ते आपल्या शेतीसाठी उपयोगी पडतंय आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यापासून इतर खत सुद्धा बनवू शकतोय.
0: बरोबर,
1: त्याच्यापासून सुद्धा आपल्याला काहीतरी थोडंसं उत्पन्नात फरक पण तुम्ही प्रक्रिया केली पाहिजे तेवढ्यासाठी आणि प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे.
0: बरोबर, म्हणजे शेणखत हे तर महत्वाचं आहेच, शिवाय जीवामृत वगैरे किंवा दशपर्णीला सुद्धा गोमूत्र लागतं. अशा पद्धतीने आपण शेतीला जे खतांचा जो खर्च होतो तो नक्कीच वाचवू शकतो अशा पद्धतीच्या शेतीपूरक व्यवसायामुळे. आता तुमच्याकडे साधारण एका म्हशीपासून 7 म्हशी झालेल्या आहेत तर मग ज्या वेळेला गाभण काळ असतो त्यावेळेला विशेष काही काळजी घ्यायला लागते का आणि कशा पद्धतीने घेतात ती काळजी?
1: नक्कीच घ्यायला लागते कारण सुरुवातीला 1-7 महिने नाही काळजी घेतली तरी चालते कारण त्या म्हशीच आहे त्यामुळे काय गरज एवढी गायीसारखी तर नक्कीच नाही काळजी घ्यायला लागत पण तिथून पुढे त्यांचं खाद्य त्यांचं पाणी त्यांचं वातावरण टेम्परेचर करणं
0: बरोबर
1: हे सगळी काळजी नक्कीच घ्यायला लागते. त्यांचं रोजचे रोज धुणं असतं, काही आजारी आहे का कोण डॉक्टरला तिथं बोलवून परत त्यांचं ती व्यवस्थित हे करून मग असं नक्कीच काळजी घ्यावी
0: लागतं.
1: शेवटच्या 3-4 महिन्यात घ्यावं लागतं.
0: बरं, त्यावेळेला आहाराचं प्रमाण कशा पद्धतीने?
1: त्यावेळेस आहार आपला जो रेग्युलर आहे तोच राहतो, आहारात बदल होत नाही साधारण. फक्त खुराकामध्ये थोडासा बदल होतो, जी दुधासाठी जी पेंड वापरली जाते ती आपण नाही वापरत. त्याऐवजी गर्भिणी म्हणून एक गाभण काळातली एक पेंड येते, आपण ती पेंड वापरतो आणि त्याच्यात खपरी मिक्स केली जाते जेणेकरून त्या खपरीमुळे त्यांचं कॅल्शियम मेंटेन राहील म्हणून.
0: 2-3 महिने शेवटचे.
1: बरं,
0: आणि नवजात वासराची कशा पद्धतीने?

0: काळजी घेतली जाते.
1: नवजात वासराचं बघायचं झालं तर त्यांना त्या सुरुवातीच्या काळात दुधाची जास्त गरज असते. आपण डायरेक्ट म्हशींना पाजत नाही, आपल्याला ती म्हणजे आमच्याकडे सिस्टीमच नाही मला. आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्या वाढीनुसार त्यांचं दूध वाढवत थोडं थोडं पाजत जातो. आणि ज्यावेळेस ती खायला सुरुवात करेल त्यावेळेस त्याला त्याचं पण एक सेपरेट खुराक पेंड आहे बारक्या नवजात वासरांची. तिथून त्याला ती चालू केली की मग तिथून ती वैरण वगैरे ओला चारा खायला सुरुवात करतात.
0: बरं, साधारण हे दूध म्हशीचं दूध वासराला देण्याचा किती कालावधी आहे, किती महिने?
1: तसं तर डिपेंड राहतं तुमच्या सांभाळण्यावरती, तुम्ही किती पाजताय त्याला दूध सुरुवातीपासून.
0: बरं, पण अत्यावश्यक म्हणून किती पाजतो?
1: अत्यावश्यक म्हणून म्हणाल तर एक दोन महिने तर नक्कीच पाजलं पाहिजे, पण कमीत कमी तीन महिने तर माझं म्हणणं आहे की तीन महिने दूध पाजलंच पाहिजे त्याला.
0: सगळं
1: नाही, पण त्याला जेवढं पचतंय तेवढंच.
0: बरोबर,
1: मग त्याच्या वाढीनुसार त्याला थोडं थोडं वाढवत तुम्ही जाऊ शकता. काय नंतर मग पूरक खाद्य देऊन त्याला ते ओला चारा ज्यावेळेस खायला सुरुवात करतं त्यावेळेस तुम्ही दूध त्याचं बंद केलं किंवा थोडं थोडं कमी करत बंद केलं नाही तरी काय चालू शकतं.
0: तुमचा तर मका तसं म्हटलं तर वर्षभर तुम्ही नियोजन केलेलं आहे चारा व्यवस्थापनाचं, पण याच्याशिवाय तुम्ही मुरघास वगैरे तयार करता का, की अचानक चारा टंचाई आली तर त्याचा उपयोग व्हावा यासाठी?
1: हो, नक्कीच करावा लागतो, कारण कोणते दिवस कसे येतील सांगू शकत नाही. पावसाचं वातावरण लहरी असतं, निसर्गाचं सांगू शकत नाही. त्यामुळं जर आम्ही आता म्हणजे जून जुलै नंतर जी मका करतो त्याच्यानंतर दिपोळीच्या आसपासची जी काही मका होईल आमची ते आम्ही मुरघासात ठेवली जाते ती मका, आणि त्याचा मुरघास केला जातो साधारण दोन एकर प्लॉटचा तरी. आणि एक एकर प्लॉट आहे तो चालू रेग्युलर आम्हाला तो वापरायला लागतो,
0: ओला चाऱ्यासाठी
1: वापरायला लागतो. जो काही ते आमचा दोन तीन एकराचा प्लॉट आहे, दोन एकराचा, तो आम्ही मुरघासाठी ठेवतो, जेणेकरून ह्या उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला चाऱ्याची टंचाई होऊ नये म्हणून. आणि त्याच पद्धतीनं आम्ही दुसरी गोष्ट, आमच्याकडे ज्वारी पण पिकते, ज्वारी बऱ्यापैकी होतीच, त्यामुळे ज्वारी घरची काय असेल ती आणि इतर उईत जर काय कमी पडणार असं वाटत असेल तर दुसरी थोडीशी विकत घेऊन त्याची साठवणूक करायची, स्टोरेज करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला त्याची अडचण निर्माण होऊ नये याच्यासाठी.
0: बरोबर, कारण आहार जर योग्य आणि वेळेवर दिला तरच आपल्याला दुधाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने मिळणार. मुरघास कशा पद्धतीने तयार करता?
1: मुरघास बघायला गेलं तर डायरेक्ट ट्रॅक्टरची मशीन आहे, त्यांनी डायरेक्ट वावरात जायचं, कुट्टी करून आणायची, कुट्टी करून घरी जिथं आपण गोटा आहे तिथं आणायची गोट्यावरती, तिथं एक दिवस सुकवायचा जातो, पूर्ण चारा सुकला पाहिजे, पाणी त्याच्यातलं निघून गेलं पाहिजे, जेणेकरून आपला तो मुरघास बनवणार आहे तो खराब नाही झाला पाहिजे. मग त्याच्यानंतर आमच्याकडं एक ते पाच टनापर्यंत बॅगा भरल्या जातात, एक टनाची पण भरली जाते आणि पाच टनाची पण भरली जाते.
0: म्हणजे बऱ्यापैकी प्रमाणात
1: बऱ्यापैकी गोटा आहेत आमच्याकडे, त्यामुळे सगळं बनवतात. एक टन ते
0: एकत्र बनवता?
1: नाही,
0: तुमचं स्वतः
1: वैयक्तिक बनवतात सगळे, ज्यांच्या पद्धतीने प्रत्येकाच्या आपण पद्धतीने असेल ते. मग त्याच्यानुसार एका टनाच्या बॅगला साधारण एक पुडी भेटते, साधारण एक 200 ग्रॅमची पुडी आहे ती, ती पुडी टाकली जाते त्याच्यात, जेणेकरून तो मुरघास खराब होऊ नये या दृष्टिकोनातून,
0: प्रिझर्वेटिव्हसाठी.
1: त्याच्यामुळे तो चारा 100% खराब होतच नाही. आणि हवा फक्त लागून द्यायची नाही, सगळ्यात महत्वाचं हवा लागली नाही पाहिजे.
0: त्याच्या बॅग्स वगैरे मिळतात ना?
1: हो नक्कीच, बॅग सगळ्या बॅग भेटतात तुम्हाला, एक टनाची भेटते, दोन टनाची भेटतात, तीन टनाची आहे, पाच टनाची आहे, तुमच्या पद्धतीनुसार. तुम्ही जर बॅग एकदा फोडली तर साधारण तो 15 दिवसात बॅग संपवायची असते.
0: बरोबर,
1: मग तुमची पाच टनाची फोडली तर ती पण 15 दिवसात संपली पाहिजे, एक टनाची फोडली तर तुमची 15 दिवसात.
0: तुमची गुरांची संख्या कशी आहे त्याप्रमाणे
1: गुरांच्या संख्येनुसार तुम्ही तुमच्या बॅगा भरू शकता.
0: बरोबर, मग तुमच्याकडे किती भरले?
1: साधारण मी 3 टनाच्या वरती भरत नाही, कारण 15 दिवसात ती बॅग संपली पाहिजे.
0: बरोबर,
1: आणि 3 टनाची बॅग पण मला साधारण 20-25 दिवस लागतात.
0: हो, कारण तुमचा ओला चारा वगैरे आहेच,
1: नियोजन करावं लागतं. नियोजन प्रॉपर केलं तर खराब होत नाही, पण नियोजन नसेल तर थोडी जरी हवा लागली तर तो बॅग मधला चारा खराब होतो.
0: मग त्याचा काहीच उपयोग
1: नाही, तो टाकूनच द्यायचा चारा, काहीच विषय नाही.
0: आता पशुपालनाचा महत्वाचा उद्देश म्हणजे दुधाची विक्री किंवा दुधाचं उत्पादन. किती साधारण रोजचं किती लिटर निघतं?
1: साधारण वर्षाची सरासरी काढायचं म्हणलं तर माझं रोजचं दिवसाला 50 ते 60 लिटर दूध जातं.
0: बरं, मग सगळं डेअरीला घालता का रतीब आहेत काही?
1: रतीब तसे नाहीच, काही बाजूची काय असतील 1-2 लिटर एवढेच, सगळं डेअरीला दूध जातं.
0: डेअरीलाच
1: बांधून दिलेलं आहे दूध डेअरीला.
0: बरं बरं बरं. आता हे दूध म्हणजे तसं म्हटलं तर नाशवंत पदार्थ आहे, म्हणजे ते काढताना सुद्धा काळजी घेऊनच काढले गेले पाहिजे. कशा पद्धतीने काढता? मशीनचा वापर करताय का तुम्ही स्वतः हातानं काढताय?
1: अजून तर मशीन नाही घेतलेली, हातानंच काढतोय. काढण्यासाठी विशेष काळजी अशी काही नाही, फक्त आपली स्वच्छता आणि जनावरांची स्वच्छता फार महत्वाची आहे दुधासाठी. तर त्याच्या दृष्टिकोनातून सकाळचं जर धार काढायचं म्हटलं तर गरम पाणी करणे, हात आपलं हातपाय स्वच्छ धुणे, गोठा तर आपला साफ असतो काही विषयच नाही, हातपाय स्वच्छ धुवायचं गरम पाण्यानं, कास वगैरे स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग दूध काढायचं, भांडं हे सगळं धुतलं गेलं पाहिजे.

0: जेणेकरून आपलं दूध खराब होणार नाही, एवढी तर काळजी नक्कीच घ्यावी लागते. दूध
1: मग एका म्हशीचं साधारण 10-12 लिटर,
0: साधारण 6-7 लिटर जात,
1: 6-7 लिटर,
0: तर असं म्हणून 50 लिटर दिवसाचं जातं दोन टाइम.
1: मग तसं म्हटलं तर धारा काढणं हा सुद्धा हे सुद्धा काम तसं मोठं आहे.
0: हो,
1: एकट्याने कारण तुमच्या बरोबर आणखी कोणी तुमच्या
0: घरात बंधुराज आहे,
1: बरं,
0: त्यांची मंडळी आहे,
1: म्हणजे कुटुंबाचा
0: कुटुंबाचा आधार आहे,
1: म्हणजे सगळे मिळून करतात.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे, आम्ही तिघ जण भाऊ आहे,
1: बरं,
0: त्यामुळे फॅमिलीचा पूर्ण शेतीसाठी आणि जनावरांसाठी पूर्ण आधार आहे नक्की.
1: बरोबर आहे, कारण इथं म्हणजे मनुष्यबळाचं पण तितकीच गरज असते, कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तरी, अगदी हाच असं नव्हे किंवा शेती करायचं म्हटलं तरी. मग आता हे विक्री ज्या वेळेला करतात त्यावेळेला दराचं कशा पद्धतीनं मिळतो, दर कसा मिळतो, किंवा एकंदरीत फायदेशीर आहे का?
0: दराचं बघायला गेलं तर दर काही एकसारखे रोजचे नसतात. तुमचं दूध किती क्वालिटीचं आहे त्याचं चेक केलं जातं रोजचे रोज संकलन केंद्रावरती. तिथं मग तुमच्या दुधाला किती फॅट लागते त्या फॅटनुसार तुम्हाला दर रोजचे रोज दिले जातात.
1: दिले जातात म्हणजे तशा बऱ्यापैकी. आता 50-60 लिटर दूध आहे म्हटल्यानंतर तुम्हाला नफा पण म्हणजे फायदा पण चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. म्हणजे हा जो शेतीपूरक व्यवसाय तुम्ही निवडलाय हा तुम्हाला फायदेशीर होतोय, मग इतर शेतकरी जे आपल्या मुलाखत ऐकतात त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर शेती ही फायदेशीर होऊ शकते तुमच्या अनुभवानुसार?
0: तसं बघायला गेलं तर शेतीला काहीतरी वेगळी आर्थिक बाजूसाठी जोड पाहिजेच, आणि त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर गावाकडे दुधाशिवाय पर्याय नाही. दुधासाठी तुम्ही म्हणचाल तर दुधात 100% फायदा आहे. तर मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की कुठला कितीही अगदी छोट्यातला छोटा शेतकरी असेल तरी ते तुम्ही सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करचाल त्यावेळेस तुम्हाला अनुभव येत असेल. जर तुम्हाला एकदा अनुभव येत गेले ना तर तुम्हाला भीती वाटायची काहीच गरज नाही. त्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगेन की नक्कीच तुम्ही दूध व्यवसायाकडे वळलं पाहिजे, कारण आता आपल्या देशात म्हणण्यापेक्षा राज्यात दुधाचा तुटवडा खरंच खूप कमी आहे. तर दूध व्यवसाय करायला काहीच अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यापासून नुसतंच आपण दुधाचं उत्पन्न नाही घेणार आहे, त्याच्यापासून आपण आपली गोटा पण वाढवतोय. जर वाटलं बाबा आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त गोटा होतोय आपण कमी करू शकतो किंवा त्याच्यापासून उत्पन्न मिळू शकतो,
1: विक्री करू शकतो.
0: किंवा दुसरी गोष्ट अजून सांगायचं म्हणलं, त्याचं गोमूत्र आहे, शेण आहे, त्याचा फायदा आपण शेतीसाठी आपल्या करू शकतो.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबर जीवामृत बनवू शकतो, दशपणासाठी वापरू शकतो, आणि त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर तुम्ही त्याचा सुद्धा पैसा तुम्ही करू शकता.
1: बरोबर.
0: मी इतर शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की नक्कीच तुम्ही या व्यवसायात वळायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे हे शेतीला अगदी पूरक म्हणून चांगल्या पद्धतीचा हा व्यवसाय आहे. पण आता ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं व्यवसाय करतोय, उत्पादन पण आपल्याकडे चांगलं आहे, तर मग याच्यामध्ये काही प्रक्रिया उद्योग करावा किंवा दुधाची जे उत्पादनं आहेत ती तयार करून विकावी असा काही नियोजन आहे?
0: तसा विचार चालला आहे, त्याच विचारात दृष्टिकोनात आमची वाटचाल तशी पुढे चालली, कारण आताशी आम्ही सुरुवात, आमचा गोटा आता इथपर्यंत पोहोचलाय, आमची सुरुवात अजून गोटा वाढवायचा आहे, तिथून पुढे आम्ही प्रक्रिया उद्योगाला नक्कीच विचार करणार आहे. आणि आमच्या डोक्यात एक विचार आहे की आम्ही पनीरचं नियोजन करायचं विचार आहे आमचा.
1: बरं बरं बरं.
0: तिथून पुढे,
1: कारण एक तर त्या दुधाच्या उत्पादनांना मागणी पण बाजारात भरपूर आहे आणि त्याच्यामुळे दर पण जास्ती मिळू शकतो. तुमच्याकडे तर कच्चा माल तसं म्हटलं तर तयार आहेच आहे. तर हे तुमचं जे नियोजन आहे त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. आणि आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय पशुपालन हा कशा पद्धतीनं तुम्ही करताय, कशा पद्धतीने तुम्हाला फायदा होतोय याच्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट कुळकजाई तालुका माण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी सतीश शेडगे यांची शेतीपूरक व्यवसायातून साधलेली प्रगती याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
4: नमस्कार.
2: सर, आपण गेले कित्येक भाग आपल्या शेतकरी बंधूंना व्यवस्थापनातल्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्याविषयी सांगितलं. महत्वाचं आहे ते शेडमुळे उष्णता कशी वाढू शकते जर व्यवस्थापनामध्ये चूक झाली आणि त्याचा ताण आपल्या पक्ष्यांवर कसा होऊ शकतो याविषयी सांगितलं. पहिल्याच भागामध्ये तुम्ही सांगितलेलं की उष्णता वाढली की अर्थात पक्षी हे कमी खाद्य खातात आणि जास्त पाणी पितात, म्हणजे पाण्याचा रोल हा उन्हाळ्यामध्ये जास्त मोठा.

0: आहे. आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीनं झालं तरच आपल्याला पक्ष्यांमध्ये ताण कमी करता येऊ शकतो. मग या पाणी व्यवस्थापनाविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल?
1: उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांमध्ये तापमानामुळे निर्माण होणारा जो ताण आहे हा नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. शेडमधील सर्व जे पक्षी आहेत ह्या सर्व पक्ष्यांना समान पाण्याची उपलब्धता व्हावी, कारण आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान जे आहे ते खूप वाढलेलं असतं आणि ते नियंत्रित करण्यासाठी पक्ष्यांना पाण्याची जी शरीराची आवश्यकता जी आहे ती खूप वाढलेली असते. कारण पक्ष्यांना शरीराचं जे तापमान आहे ते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं त्याच्या शरीराची जी वाढलेली पाण्याची आवश्यकता जी आहे ती योग्य रीतीने भागवली गेली पाहिजे. जर ती नाही भागवली गेली तर शरीराचं जे वाढलेलं तापमान आहे ते जर नियंत्रित नाही येऊ शकलं तर असा ताण खूप वाढत जातो आणि हा जर ताण वाढत राहिला तर पक्षी दगावू सुद्धा शकतात. म्हणून शेडमध्ये सर्व पक्ष्यांना समान प्रमाणामध्ये पाणी जे आहे हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झालं पाहिजे. मोठ्या शेडमध्ये स्वयंचलित पाण्याची व्यवस्था असते, म्हणजे पक्ष्यांच्या भांड्यांमधलं पाणी जसं कमी होईल तसं पुन्हा त्या भांड्यांमध्ये पाणी यायला लागतं, अशी व्यवस्था असणं गरजेचं आहे. जर तशी व्यवस्था नसेल, छोटंसं शेड या पशुपालकांकडे किंवा शेतकऱ्यांच्याकडे असेल तर दिवसातून किमान 3 वेळेस आपण पक्ष्यांना पाणी देणं गरजेचं आहे. आपल्या सोयीनुसार पाणी न देता पक्ष्यांची जी आवश्यकता जी आहे या आवश्यकतेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. कारण दिवसभरामध्ये दुपारच्या कालावधीमध्ये किंवा दुपारनंतर ज्या वेळेला तापमान खूप जास्त वाढतं ह्या वेळेला पक्ष्यांची पाण्याची आवश्यकता वाढत असते, तर त्या कालावधीमध्ये पक्ष्याला मुबलक पाणी मिळणं गरजेचं असतं. आता पाण्याच्या जे भांडे आहेत हे पाण्याच्या भांड्यांमध्ये नेहमी पाणी उपलब्ध असलं पाहिजे. आपण ज्या वेळेला पक्ष्याला पाणी देऊ तर त्याच वेळेला ते पाणी त्या पक्ष्यांना उपलब्ध राहील असं न करता दिवसभरासाठी पक्ष्यांच्या शेडमध्ये पाणी जे आहे हे पिण्यासाठी उपलब्ध असावं ह्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आणि जसं आपण सुरुवातीला बघितलं की स्वयंचलित जी यंत्रणा असते त्याच्यामध्ये जसं त्या भांड्यांमधलं पाणी कमी कमी होत जाईल, पक्षी जसं पाणी पितील तसं पाणी त्या भांड्यांमध्ये येत राहतं, म्हणजे पाण्यामधली त्या भांड्यामधली पाण्याची लेवल जी आहे ही नेहमीसाठी ती तशीच राहते. तर ते तसं असणं गरजेचं आहे. जर स्वयंचलित नसेल तर आपण ही अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. भांडे जे आहेत हे नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि पक्ष्यांना नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. जर तापमान वाढत असताना आपण गरम पाणी जर पक्ष्यांना दिलं तर त्याच्यामुळे सुद्धा पक्ष्यांच्या शरीरामधला ताण जो आहे हा ताण वाढायला लागतो. त्यामुळं आपण पक्ष्यांना जे पाणी पुरवतो तर ते साधारणतः 15 ते 20 डिग्री त्या पाण्याचं तापमान असावं, म्हणजे पक्ष्यांचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि त्याचं शरीराचं तापमान जे आहे ते आपल्याला नियंत्रित उन्हाळ्यामध्ये ठेवता येऊ शकतं.
0: अगदी खरंय. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.
3: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. Oh,

0: किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: 4 बजे और 21 मई सुबह 10 बजे सिर्फ विविध भारती पर.